नमस्कार श्रोते हो, आपल्या आवडत्या आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2000 ह्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या ह्या कार्यक्रमात मी पंकज शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2026, म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रथमा शके 1948. श्रोते हो, आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला जरी निरोप दिला असला तरी गणेशोत्सवाची धूम, ढोलताशांचा नाद, आरत्यांची लय आणि टाळ्यांचा गजर अजूनही घराघरात व गल्लोगल्ली घुमत आहे. आणि उत्साह अगदी तसाच तुफान. तर याच उत्साहात आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सुरुवातीला ऐकूयात आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक यांचे

0: वर्षभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
3: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
2: पण कसं?
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टीम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
4: सर्व व्यावसायिक प्रायोजक यांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर आजच्या प्रथम सत्रातील मुख्य कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ इतिहास लेखक, संशोधक, माजी नौदल अधिकारी आणि शल्यविशारद डॉक्टर उदय एस कुलकर्णी यांची मुलाखत. मुलाखत घेतील पद्मजा बिल्दीकर.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात गणरायांना वाजत गाजत निरोप. पुणे मुंबईसह ठिकठिकाणी विसर्जन उत्साहात. महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट गडद. दुष्काळाबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार. SIR वरून निवडणूक आयोगातल्या 2 आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे निवडणूक आयोगातील असंतोष उघड. आणि जागतिक रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचं 2032 मधील यजमानपद पुण्याला. महाराष्ट्रात शुक्रवारी अनंत चतुर्दशी निमित्त गणरायांना उत्साहात निरोप देण्यात आला. 30 मधील यजमानपद पुण्याला. महाराष्ट्रात शुक्रवारी अनंत चतुर्दशी निमित्त गणरायांना उत्साहात निरोप

असा दिलासा न दिल्यामुळे पावसाची तूट भरून येण्याची आशाही मावळली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती वाईट आहे. अनेक ठिकाणचा खरीप हंगाम वाया गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुष्काळी भागांची पाहणी केली. राज्यातल्या शेतकऱ्यांवर आलेलं संकट हे राज्यावरील संकट समजून सरकार तातडीनं उपाययोजना करत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचा पहिला टप्पा म्हणून 2 दिवसांमध्ये दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात येणार आहे. हे बातमीपत्र प्रसारित होईपर्यंत कदाचित हा GR प्रसिद्धही झाला असेल. केंद्र सरकारकडून मदतीचं पॅकेज मिळेलच, पण त्याची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना सरसकट मदत देईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. ही मदत दसरा दिवाळीपूर्वी मिळेल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. दुष्काळाविषयी हवेतल्या गोष्टी करण्यापेक्षा दुष्काळाच्या प्रश्नावर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तात्काळ घ्यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भारतात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी फेरपडताळणी मोहिमेवरून म्हणजे SIR वरून केंद्रीय निवडणूक आयोगातल्या 2 आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे निवडणूक आयोगातील असंतोष उघड झाला आहे. विरोधी इंडिया आघाडीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरुद्ध संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांनी SIR च्या बाबतीत केलेल्या मनमानीपणाविरुद्ध आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी अधिकृतपणे आक्षेप नोंदवल्याचं उघड झालं आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतल्या अन्य विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांना विरोध वाढत आहे. दुसरीकडे निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्येही विरोधी मतं व्यक्त करण्यात आल्यामुळं आगामी काळात हे प्रकरण वाढत जाण्याची चिन्ह आहेत. जागतिक सायकलिंगमधील सर्वात प्रतिष्ठेच्या जागतिक रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचं 2032 मधील यजमानपद सायकलिंगचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्याला मिळालं आहे. ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच होणार आहे. भारतातील सायकलिंग क्षेत्रासाठी ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे पुण्याची उमेदवारी सादर केली होती. कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या जागतिक सायकलिंग काँग्रेसमध्ये पुण्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सोयाबीन आणि क्रूड पाम तेलाच्या आयातीवरील शुल्क 10 वरून 5% कमी करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. त्यामुळं आगामी उत्सव काळात खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शुल्कही 10% वरून 0% आणल्यामुळं त्याचे दरही कमी होतील. आयात शुल्काचे बदललेले दर येत्या गुरुवारपासून लागू होणार आहेत. अग्रलेख. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत लोकसत्तानं सरकार जीवी स्वायत्त या अग्रलेखामध्ये ज्ञानेश कुमार यांच्या तटस्थतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सामनानं याच विषयावर निवडणूक आयोगातील बंड असा ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करणारा अग्रलेख लिहिला आहे. टाटा समूहात सुरू असलेला वाद दुर्दैवी असल्याचं मत लोकमतनं टाटांच्या मिठात खडा या अग्रलेखात मांडलं आहे. गणेशोत्सवातील वाढत्या आवाजावर महाराष्ट्र टाइम्सनं नृत्य गायने मने हर्षू दे तर लोकमतनं अधर्माचे विसर्जन व्हावे असे अग्रलेख लिहिले आहेत. IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर महाराष्ट्र टाइम्सनं विद्यार्थी केंद्री कॅम्पस कधी असा सवाल विचारला आहे. आणि आता महाराष्ट्राचा विनोद म्हणून देशभर गाजणारे तावडे म्हणजेच विनोद तावडे यांचं भाग्य पुन्हा एकदा फळफळलंय. भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. काहींना सुरुवातीला ही बातमी खरंच विनोद वाटल्यामुळं त्यांनी ती सोडून दिली होती, पण खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच त्यांचं अभिनंदन केल्यामुळं ती बातमी खरी असल्याचं स्पष्ट झालंय. विनोद तावडे यांना एकेकाळी फडणवीसांचे मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक मानलं जात होतं. आता काही महिने तावडे UPत गुंतणार असल्यामुळं फडणवीसांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. तावडेंना मदत करायला सहप्रभारी म्हणून पुण्याच्या मेधाताई कुलकर्णी असल्यामुळं पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकलाय. विनोदराव
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी

च्या आदल्याच दिवशी भाई ठाकूर यांच्याच मतदारसंघात कथित नोटांसह सापडले होते. ते प्रकरण निस्तरता निस्तरता अमितभाई शहा यांच्या नाकीनऊ आले होते. आता उत्तर प्रदेशात त्यांचं अक्षरशः नाणं खणखणणार का याची उत्सुकता आहे. विनोद रावांबरोबर अभ्यासू प्राध्यापक विनय सहस्त्रबुद्धे यांना दिल्लीचं प्रभारीपद देण्यात आलंय. एशियाटिक सोसायटीत विनय रावांनी डाव्यांच्या पॅनेलचा फार धुव्वा उडवला होता, त्यामुळं ते विनोद रावांना काही अभ्यासू टिप्स देतील यात शंकाच नाही. तिकडं खुद्द योगी आदित्यनाथ यांचा किंचित गैरसमज झाला होता. तावडे डोईजड होतील अशी माहिती कोणीतरी त्यांना दिली होती. त्यावर त्यांनी एन्काउंटर करून टाका असा आदेश दिला होता. पण त्यांना काही केल्या तरी डोक्यावर घ्यावंच लागणार आहे हे कळल्यावर त्यांनी बंदूक मागं घेतली म्हणे. असो, तावडेंचा प्रभार वाढला असला तरी तूर्त देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात भाजपचे प्रभारी म्हणून येणारे जय पांडा हे माणूस आहेत की चीन मधला प्राणी याचा शोध घेत आहेत म्हणे हे आपलं जाता जाता. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या आकाशवाणीच्या या सदरात आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपल्याला पॅनल ऑपरेशनला आहेत पंकज शिंदे. धन्यवाद पंकज. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्रख्यात इतिहास लेखक आणि भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर डॉक्टर उदय एस कुलकर्णी. 18व्या शतकातील भारतीय इतिहास आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासावर ज्यांनी सखोल अभ्यास करून अनेक गाजलेली पुस्तकं लिहिली आहेत, बखरोह पानिपत, राघोबा, द असॅसिनेशन ऑफ नारायणराव पेशवा, द मास्टरी ऑफ हिंदुस्तान, सोलेस्टिस ॲट पानिपत, द एरा ऑफ बाजीराव, द मराठा सेंचुरी, द एक्स्ट्रॉर्डिनरी एपॉक ऑफ नानासाहेब पेशवा, तसेच माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीवरचे द मास्टरी ऑफ हिंदुस्तान, अशी अनेक पुस्तकं लिहून इतिहासप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले डॉक्टर उदय कुलकर्णी. रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो असलेले कुलकर्णी आज आपल्यासोबत इतिहासातील एका समृद्ध पर्वाचा वेध घेण्यासाठी उपस्थित आहेत. तर आजच्या या सदरात डॉक्टर उदय कुलकर्णी, आपले मनापासून स्वागत.
1: आभारी आहे आकाशवाणी आणि पद्मजा इथे मला बोलवल्याबद्दल.
0: आम्ही खरं तर सगळेच खूप उत्सुक आहोत, कारण तुमच्या पुस्तकांबद्दल, तुमचा मुळा मोठा ब्लॉग ह्याच्याबद्दल आम्ही खूप काही ऐकून आहोत, खूप काही तुमचे इंटरव्ह्यूज पण आम्ही ऐकलेत, त्यामुळे असंख्य प्रश्न आम्ही आज घेऊन आलो आहेत, कारण खूप इतिहासाबद्दल जाणून घ्यायची आमची उत्सुकता आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की आपण मुळात शल्यविशारद, भारतीय नौदलातील आपण सेवा केली आणि त्यानंतर इतिहास लेखनाकडे वळलात, तर एक डॉक्टर इतिहासकार कसा झाला ही सुरुवात ऐकायला आम्हाला खरं तर खूप आवडेल.
1: खरं तर हा प्रश्नच उलटा केला पाहिजे की इतिहासकार डॉक्टर कसा झाला. कारण शाळेमध्ये असताना माझे आजोबा इतिहासाचे शिक्षक होते, त्यांच्याकडे बरीच पुस्तकं असायची आणि ती मी वाचायचो. तर शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये राहायचो मी आणि कुणाच्याही न सांगता वर्ष 10 6वीमध्ये माझं पहिलं इतिहासाचं पुस्तक लिहिलं, जे मराठा आणि मोगलांच्या काळावरचं होतं. आणि ते 9वीमध्ये पुन्हा रिवाईज करून त्याला दोन दरबार असं नाव दिलं. आणि अशा पद्धतीने ते एक आतून इंटरेस्ट होता असं मला वाटतं. त्याच्यानंतर मेडिकलचं करिअर करायचं ठरल्यानंतर मेडिकलसाठी अभ्यास करून त्याच्यात ॲडमिशन मिळवून पुढे 35 वर्ष प्रॅक्टिस, सर्जरीचं पोस्ट ग्रॅज्युएशन, नेव्हीतलं करिअर, बाहेर पडल्यावर त्याचं करिअर, असं करत करत ते 35-1 वर्ष गेली. पण साईड बाय साईड वाचन जे माझं होत असे ते इतिहासावर होत असे. आणि त्यावेळेला जे इतिहासात इतरांनी लिहिलेली पुस्तकं आहेत त्याच्या जी एक प्रकारची मला विसंगती आढळली ती करेक्ट करावी या दृष्टीने मला वाटलं की आपण पानिपतच्या 250 वर्ष जेव्हा पूर्ण होतात त्या सुमारास एखादं मोनोग्राफ लिहावा. तो त्याचं मटेरियल एवढं होतं की ते मोनोग्राफ लिहिता लिहिता त्याचं एक पुस्तक तयार झालं. आणि त्यावेळेला मग मी विचार केला की आधी एक पुस्तक माझ्या आईचं मी छापलेलं होतं, त्यामुळे म्हटलं आपणच परत ते पब्लिश करावं आणि जर विकलं गेलं तर ठीक आहे, नाही तर आपले जे काही आपण त्यात इन्व्हेस्ट केले ते पैसे सोडून द्यावे. असं करत ते पुस्तक वर्षभरात पहिली आवृत्ती संपली आणि मग लोकांच्याच अपेक्षा झाल्या की आता यांनी या विषयावर आणि काहीतरी लिहावं म्हणून, त्यामुळे मग पुढची पुस्तकं लिहून झाली.
0: म्हणजे खरं तर आम्ही लकी आहोत की तुम्हाला अशी इच्छा झाली, त्याच्यामुळे आमच्यासाठी इतिहासाचा एक नवीन दरवाजा उघडला गेला असं आपण म्हणू शकतो. तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं 17वं शतक हे आपण सगळ्यांनी अभ्यासलं आहे, सगळ्यांनी त्याच्यावरचे भरपूर पुस्तकं वाचली आहेत, त्याच्यावरती चित्रपट तयार झाले आहेत, पण खऱ्या अर्थाने 18व्या शतकाबद्दल फारसं कोणी अभ्यास म्हणजे मांडलेला दिसत नाही. तर तुम्हाला एक्झॅक्टली 18व्या शतकाची ओढ कशी लागली, म्हणजे प्रामुख्याने म्हणजे त्या काळात असं काय आहे की जे आपल्याला इतकं अजूनही आकर्षित करत आहे?
1: नाही, खरं सांगायचं म्हणजे 17वं शतक आणि 18वं शतक असं मराठा इतिहासाचं वेगळीकरण करणं हेच मुळात मी त्याच्या विरुद्ध आहे. कारण जर पाया शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात मराठा सत्तेचा घातला नसता, स्वराज्याचा घातला नसता, एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूंच्या विरुद्ध लढत दिली नसती आणि हे एक मोमेंटम निर्माण केलं नसतं स्वराज्याकडे आणि स्वराज्याकडून साम्राज्याकडे आणि साम्राज्याकडून एक महासत्तेकडे, तर हे पुढचा इतिहास घडलाच नसता. पण 17व्या शतकाबद्दल विपुल लेखन झालेलं आहे, म्हणजे गेल्या 100-150 वर्षात तुम्ही जर बघितलं तर त्याच्याबद्दल इतकं लेखन झालंय की त्याच्यातले बारीक बारीक गोष्टींच्या वर आता डिस्कशन होताना आपल्याला आढळत. या उलट 18व्या शतकाच्या बद्दल जास्त करून असं अज्ञान आढळत आपल्याला. म्हणजे हो मराठी पानिपतला गेले, हो असं असं साम्राज्य झालं, अटक टू कटक वगैरे होतं, पण याच्या डिटेल्स फारसे लिहिले गेलेले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे लिहिलं गेलं आहे ते जास्त करून मराठीत लिहिलं गेलं आहे आणि त्यामुळे पहिलं पुस्तक माझं छापलं तेव्हा मला आठवतं एक ब्रिगेडियर साहेब होते जे मराठा लाईट इन्फंट्रीत 35 वर्ष नोकरी करून रिटायर झाले होते आणि त्यांच्या हातात माझं पुस्तक पडलं. माझा फोन नंबर शोधून मला फोन केला की तुमचं पुस्तक वाचेपर्यंत मराठे पानिपतला आले हे मला माहीत नव्हतं. आता इतकं जर अज्ञान असेल तर मला वाटलं की इंग्रजीत लिहिणं हे माझा हा माझा निर्णय बरोबर होता. कारण महाराष्ट्राच्या बाहेर मराठ्यांचा इतिहास पोचवणं आणि हे एक प्रकारचं एक उणीव होती, ती उणीव पूर्ण करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून माझं प्राथमिक लेखन सगळं मी इंग्रजीत केलंय आणि मग त्याचा अनुवाद करायला डॉक्टर बापये म्हणून माझे सिनियर आहेत, सर्जन आहेत, त्यांनी मग ते काम हाती घेतलं आणि त्यांनी आतापर्यंत 6 पुस्तकं मराठीत अनुवाद केली आहेत.
0: अरे वा. पण तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिलं याचा फायदा खरं तर भारताबाहेर जी लोक आपली राहत आहेत आणि त्याही पेक्षा जी पुढची पिढी आपली म्हणजे नवीन पिढीसाठी हे इंग्रजीमध्ये लिहिणं जास्त मला वाटतं त्यांना मदत होऊ शकते की त्यांच्यासाठी हा इतिहास नाही तर त्यांना कसा माहिती होणार. म्हणजे आपल्याला वी हॅव टू पास द बॅटन, तर त्या दृष्टीने मला वाटतं तुमचं इंग्रजीमधलं लेखन आम्हालाही तितकंच मदतीला येऊ शकतं. पण असं म्हणतो की आपण म्हणजे मेनली 18व शतक युद्ध राजकारण किंवा सत्ता संघर्ष ह्याच्यासाठी सारखं म्हणू शकतो का? कारण म्हणजे शिवाजी महाराज म्हणू, छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे ह्यांच्याबद्दल लोकांना माहिती आहे, पण राजाराम महाराज आहे, ताराबाई, शाहू महाराज किंवा पेशवे आत्ता आपण जो उल्लेख केला त्या मानाने त्यांचा इतिहास आत्ता तुम्ही पण म्हणलात की त्या मानाने एवढं त्याच्यावरती चर्चा केली गेली नाही, तर हा इतिहास पुढच्या पिढीने सुद्धा समजून घेणं किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: नाही, इतिहास हा माहिती असावाच, कारण साधारणपणे गेले 500 वर्षाचा जो आपला कालखंड असतो त्या कालखंडाच्या इतिहासात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर आपण आजची जी आपली आपली स्थिती आहे ती त्याच्यावर अवलंबून असते. तेव्हा पूर्वी सातवाहन काळ, राष्ट्रकूटांचा काळ वगैरे हे अनेक काळ होऊन गेले आणि त्यांची आपल्याला पुष्कळ आता आज सुद्धा मॉन्युमेंट्स बघायला मिळतात, पण त्यांच्यामुळे आजच्या आपल्या स्थितीवर कितपत परिणाम झाला हे सांगता येणार नाही. पण ह्या 500 वर्षात ज्या गोष्टी घडल्या त्याचा आपल्या आजच्या स्थितीवर बराच परिणाम झाला, त्या दृष्टीने हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य पुढे कधीच कोणी त्या उच्च एका स्तरावर कोणी पोचलं नाही नंतरचे राज्य करते, त्यामुळे साहजिकच इतिहासकारांना तो विषय जास्त आकर्षक होता आणि त्याच्यामध्ये लिहिण्यासारखंही खूप होतं आणि त्यामुळे त्याच्यावर लेखन, त्याच्यावर एखादं चिंतन, त्याच्याबद्दलचं जे काही रिसर्च आहे तो मोठ्या प्रमाणात झाला. आणि आता गेल्या इतिहासाची काही अशी काळ जर तुम्ही डिव्हाइड करायला ठरवलं तर 1947 पर्यंतचा काळ ह्याच्यामध्ये 1900 पासून महादेव गोविंद रानडे यांनी पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हापासून पुढच्या 50 वर्षात बऱ्याच नवीन स्रोत त्यातले बाहेर पडले. मधल्या काळात स्वातंत्र्यानंतर इतिहासाचा एकंदर कल हा दुसऱ्या दिशेने गेला, म्हणजे डाव्या विचारसरणीला जास्त प्राधान्य देण्यात आलं आणि नॅरेटिव्ह हिस्ट्री जी महत्वाची होती त्याच्या जागी सब अल्टर्न हिस्ट्री, सोशल हिस्ट्री, कल्चरल हिस्ट्री ह्याच्यावर जास्त प्राधान्य देण्यात आलं. पण नॅरेटिव्ह हिस्ट्री हा जो प्रकार आहे हा कुठल्याही इतिहासाचा बेडरॉक म्हणता येईल. ती जर तुम्हाला नॅरेटिव्ह हिस्ट्री माहीत नसेल आणि ती नॅरेटिव्ह हिस्ट्री प्रॉपर मांडणी झाली नसेल तर त्याच्या वरचा जो हा डोलार आहे सगळा तो डोलारा तुम्ही रचू शकत नाही आणि तो करता येत नाही. त्यामुळे नॅरेटिव्ह हिस्ट्री पुन्हा एकदा लोकांसमोर आणणे आणि ते सुद्धा ती निपक्षपणे, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठपणे आणणे हा सगळ्या ह्या प्रकरणाचा मूळ उद्देश आहे.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण मग म्हणजे लोकप्रिय इतिहास आणि संशोधन म्हणजे ह्याच्यामध्ये नेमका नक्की काय फरक आहे? कारण लोकप्रिय इतिहास म्हणलं, आपण शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणला तर सगळ्या गोष्टी म्हणजे शाहिस्तेखानाचा हे आहे, अफजलखानाचा वध आहे किंवा आग्र्याहून सुटका आहे अशा ठराविक घटना आपल्या एकदम इमिजिएट डोळ्यासमोर येतात. पण तो झाला लोकप्रियतेचा भाग. पण संशोधन म्हणून तुम्ही इतिहासामध्ये म्हणजे नक्की कसं काय केलं किंवा कुठले सोर्सेस तुम्ही वापरले, म्हणजे एखादी बखर, इंग्रजांचं लिखाण असं काही तुम्ही?
1: अनेक रोमहर्षक प्रकरण शिवाजी महाराजांच्या काळात झाली,
0: बरोबर,
1: त्यामुळे ती लोकप्रिय झाली. ती खोटी नव्हती,
0: नाही नक्कीच.
1: पण जे लोकप्रिय इतिहास असतो बऱ्याच वेळा तो हिस्टॉरिकल फिक्शन या सदराखाली येतो, त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज बरेच पसरतात. उदाहरण साधं, अगदी उदाहरण द्यायचं म्हणजे हरिनारायण आपट्यांनी गड आला पण सिंह गेला नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं हजारी 100-125 वर्षापूर्वी. त्या वेळेपासून लोकांच्या मनात असं एक भावना निर्माण झाली की सिंहगड किल्ल्याचं नाव तानाजी मालुसऱ्यांच्या बलिदानामुळे शिवाजी महाराजांनी दिलं. तसं नाही आहे खरं, म्हणजे सिंहगड नाव पूर्वीपासून आहे.
0: ओके.
1: आणि पूर्वी त्याला सिंह पर्वत म्हणण्याचे 14व्या शतकातले उल्लेख आहेत.
0: अच्छा.
1: आणि 16 तानाजी मालुसऱ्यांनी जिंकण्याच्या पूर्वी पत्र उपलब्ध आहेत ओरिजिनल, ज्याच्यामध्ये सिंहगड असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. तेव्हा महाराजांनी म्हटलं होतं की एक गड आला आणि एक गड गेला. पण हिस्टॉरिकल फिक्शन किंवा लोकप्रिय लेखनाचा इफेक्ट आपल्या मनावर इतका पगडा घेतो की आपल्याला वाटतं की ते, आणि लोक मान्य करायला तयार नसतात की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, इतका त्याचा हिस्टॉरिकल फिक्शनचा पगडा होतो. चुकीची माहिती त्यामुळे समोर येते. त्यामुळे वस्तुनिष्ठ इतिहास म्हणजे जो कागदपत्रांच्यावर आधारित आहे, जी ओरिजिनल कागदपत्र आहेत, कॉन्टेम्पररी कागदपत्र आहेत, समकालीन ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्याचं कोण कोणाला काय लिहितंय, त्या लिहिण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे का. काही काही काही पत्र असतात जी स्वतःच सेल्फिश कारणांमुळे लिहिलेली असतात, तर ती वाचताना सो आपल्याला त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करायला लागतं, डिस्क्रिप्शन वापरायला लागतं की हे खरंच पत्र जे म्हणतो या पत्रामध्ये खरं आहे का, का हे स्वतःची आपली काहीतरी बाजू पुढे मांडण्यासाठी हे पत्र लिहिलं गेलंय, कुणी कुणाला लिहिलं, त्याच्या मागचे हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट काय आहे हे पण बघायला लागतं. तर बखरी आहेत, बखरीमध्ये काय सब्जेक्टिव्ह एलिमेंट जास्त असतो. रघुनाथ यादवांनी बखर ऑफ पानिपत लिहिली, म्हणजे पानिपतच्या युद्धानंतर काही महिन्यांमध्ये लिहिलेली आहे, पण ती सब्जेक्टिव्ह आहे. एका माणसाने बघितलेलं हे एक युद्ध आणि त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं हे वर्णन आहे, पण ते वस्तुनिष्ठ असेल असं नाही, बऱ्याचशे तफावत असते. त्याच्यामध्ये मायथॉलॉजिकल रेफरन्स बऱ्याच वेळा असतात, जसं कौरवांचा आणि पांडवांचं कुरुक्षेत्रात लढाई झाली, तिचं मराठ्यांचा अफगाण, त्याच्यात बायस असतो की ज्या बाजूनी तो बोलतोय त्या बाजूची जास्त उचलून धरतो बाजू. तर इतिहास लिहिताना तुम्हाला वस्तुनिष्ठ म्हणजे दोन्ही बाजू च्याकडे बघून एक अशा पद्धतीने ती मांडणी करायला लागते. आणि चरित्र नायक एक कोणतरी आहे म्हणून त्याच्या बाजू प्रेमात पडून त्याच्या बाजूने आपण काही ऍड करणं त्याच्यामध्ये आपल्या मनाचं, किंवा त्याच्याकडे जास्त आपण वेटेज देणं हे चुकीचं आहे. अर्थात कम्प्लिटली निष्पक्ष इतिहास लिहिणं हे जवळजवळ अशक्य आहे, कारण आपल्या मनामध्ये जे एक प्रकारे उमंग असतात ते सगळे तुमच्या कागदावर उमटले जातात, त्यामुळे थोडासा बायस असतोच. तुम्ही किती सिलेक्शन ऑफ सोर्सेस मध्ये बायस असू शकतो, त्यामुळे त्या बायसला पुष्कळ स्कोप असतो. त्याच्यात तर त्या बायस पासून थोडस स्वतःला अलिप्त ठेवून आपल्याला हे लेखन
0: अभ्यास करता आला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे माझ्या मनात हा प्रश्न नेहमी होता की एकच, म्हणजे दोन ऐतिहासिक स्रोत असतात, ते एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेने सांगू शकतात, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नक्की यातलं कुठलं सत्य मानायचं आणि कशा पद्धतीने. म्हणजे तर ह्या प्रश्नासाठी तुमचं आत्ताचं जे उत्तर होतं ते खूप आम्हाला उपयोगी
1: ठरलं. चांगलं उदाहरण आहे, तर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये जयपूरच्या राजाने एक वकील पाठवला होता की हे बाजीराव पेशवे कसे आहेत, काय आहेत, चौकशी करा. मग तो सातारला आला, मग त्याच्यानंतर पुण्याला गेला, आणि मग शेवटी निजामाकडे गेला. निजामाकडे सुद्धा मराठे वकील होतेच, तेव्हा तिथे त्यांनी निजामाने त्याला विचारायला सुरुवात केली की मग मला सांगा की तिकडे मराठेशाहीत कोण आहे आणि शाहू महाराज कसे आहेत आणि बाजीराव कसे आहेत. तिथे जाऊन त्यांनी त्या जयपूरच्या वकिलांनी निजामाच्या दरबारामध्ये बाजीरावाची प्रशंसा केलेली आहे, आणि त्याचं एक मूळ पत्र उपलब्ध आहे की बाजीराव कसा श्रेष्ठ आहे आणि त्यांनी काय काय कामगिरी तो करतो वगैरे. आणि ते पत्र जेव्हा एका राज्याचा वकील दुसऱ्याच्या दरबारामध्ये जाऊन तिसऱ्याबद्दल सांगतो तेव्हा ते आपल्याला ग्राह्य धरायला लागतं. असं एक कॉन्टेक्स्ट आपल्याला करून ते म्हणजे ते खरं असणार
0: तो रेफरन्स वापरून. अगदी बरोबर. आता तुम्ही बाजीराव पेशव्यांचा उल्लेख केला तर एराव बाजीराव असं तुम्ही लिहिलेलं आहेच आहे, तर म्हणजे बाजीरावां पेशव्यांचं नाव घेतलं की मेनली त्यांचं जे लष्करी कौशल्य होतं त्याच्याबद्दल चर्चा होतेच, तर आपल्या संशोधनातून म्हणजे पेशव्या बाजीराव पेशव्यांचं मेनली सर्वात असं महत्त्वाची कुठली वैशिष्ट्य तुम्हाला दिसून आली? कारण बाजीराव पेशव्यांचा अभ्यास त्या मनाने पुढच्या पिढीसाठी, जसं मी मगाशी म्हटलं की शिवाजी महाराजांवरती अनेक पिक्चर आलेत, बाजीराव पेशव्यांवरती आता जो काही लेटेस्ट पिक्चर आला त्याच्यात मला नाही वाटत की त्याच्यातनं असं काही जास्त शिकण्यासारखं होतं, कारण तो एक पर्सनल लाईफवरती आस्पेक्ट होता, विच इज आत्ताच आपण तो चर्चेचा विषय नाही आपला. तर तुमच्या संशोधनातून म्हणजे असं तुम्हाला कुठलं वैशिष्ट्य त्यांचं भावलं किंवा दिसून आलं, अभ्यासून आलं असं?
1: नाही, बाजीरावच्या कारकीर्द 20 वर्षाची आपण बघितली तर तो एक लढवय्याच होता, एक सेनापतीच होता, आणि पॉलिटिक्स करायला त्याला फारसा वेळ नसायचा. त्याची काही काही पत्र अशी आहेत जी वाचताना आपल्याला की रंगात रंग मिळवून हा गड लढाय जिंकायचाच जिंकायचा अशा पद्धतीची भाषा त्याची असायची. आणि ह्याची फितुरी पाडूनच टाकली पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे अतिशय तो रोखठोक, आता दिल्लीला जेव्हा त्याने हल्ला केला होता तो हल्ला केला होता म्हणजे दिल्ली लुटण्यासाठी नाही, नादिरशहाने केले पुढे अब्दालीने केले, ते लुटणं हे त्याचं मूळ कारण नव्हतं. तर दिल्लीला मराठे पोचू शकतात हे बादशाला दाखवणं आणि ज्यामुळे बादशाह माळव्याचा प्रांत मराठ्यांना सुपूर्द करेल हे त्याच्यामागची भूमिका होती. तर चिमाजी अप्पाला पत्रात लिहितो, मी दिल्लीचे काही पुऱ्या जाळू शकलो असतो पण तसं केल्याने बादशाहच्या मनात तर तह करणं आहे, तसं केल्याने राजकारणाचा दोरा तुटतो. म्हणजे एक आपण कशा करता काय ते करतो याचा उद्देश कधी त्याचं भान तो विसरून कधी वागत नाही आपल्याला. किंवा जिथे निजामाला दोनदा त्यांनी पराभव केला त्यात मोरलेस ह्या ब्लडलेस व्हिक्टरीज होत्या. त्यांचं दाणा पाणी वैरण बंद करून, पाणी बंद करून 3-4 दिवसात त्या सैन्याला गुडघे टेकायला लावून आपला जो तह आपल्याला पाहिजे होता तो त्याच्याकडून लिहून घेतला. कारण नसताना शरण आलेल्या सैन्याची कत्तल करायची, त्यांची मुंडक्यांचा एक मंदोळा आपल्या तंबू समोर उभा करायचा असं आपल्याला कधी आढळत नाही. तेव्हा मराठ्यांचं हे जे एक्सपान्शन झालं म्हणजे यमुनेपासून तुंगभद्रेपर्यंत या काळात बाजीरावच्या, हे बऱ्यापैकी आपण माइल्ड फॉर्म ऑफ एक्सपान्शन म्हणू शकतो. सौम्य पद्धतीने जास्त क्रूरता किंवा असं कुणावर जास्त अत्याचार केले असं आपल्याला कधी आढळत नाही. त्या असं एक खूप ग्लोरियस एपिसोड तो आपल्याला म्हणता येईल आपल्या इतिहासाचा.
0: म्हणजे हे जाणून घ्यायला खूप छान वाटलं, कारण शिवाजी महाराजांचं गनिमिकावा हे खूप फेमस होतं किंवा सगळ्यांना माहिती आहे, पण एक्झॅक्टली बाजीराव पेशव्यांची अशी काय त्यांचं युद्ध कौशल्य होतं किंवा त्यांनी काय युद्धनीती वापरली किंवा त्यामागे त्यांची एक आपण ब्रॉड अशी राजकीय दृष्टी काय होती हे तुमच्या आता
1: ऍक्च्युली युद्ध पद्धती आपल्या 150 वर्ष मराठा राज्याचं तुम्ही बघितलं तर 3 प्रकारच्या युद्ध पद्धती आपल्याला दिसून येतात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडांना इतकं जो महत्व होतं त्याचं कारण असं होतं की प्रचंड सैन्य घेऊन मोगल जेव्हा मैदानी भाग सगळा व्यापून टाकायचे तेव्हा त्यांच्यावर अकस्मात हल्ला करून तुटून पडणे आणि परत गडाच्या सुरक्षिततेला परत जाणे ह्या प्रकारच्या लढाईला जास्त महत्व होतं. गनिमी कावा आपण किंवा एखादं जास्त बलाढ्य सेना आपल्या समोर आली तर गनिमी काव्याने त्याला आपण नामोहरम करतो त्याच्या. ह्याच्या उलट जेव्हा 18व्या शतकामध्ये बाजीरावांच्या काळामध्ये शत्रू अशक्त झाला होता, मोगलांची तेव्हा जी सेना जी शक्ती होती ती अतिशय क्षीण झालेली होती आणि त्यामुळे मैदानात मराठा सैन्य येऊन समोरासमोर लढून या सैन्याचा पराभव करत असे आणि कॅव्हलरी बेस्ड युद्ध जास्त प्रमाणात बाजीरावांच्या काळात व्हायला लागलं. आणखीन 50 वर्ष तुम्ही बघितलं महाजी शिंद्यांच्या काळात म्हणजे 18व्या शेवटी तर तेव्हा आर्टिलरी किंवा इन्फंट्रीचं महत्व खूप वाढलं, कारण तो पण युरोपियन पॉवर्स इकडे घेऊन आले आणि त्यांची कवायती पद्धतीची कंपू म्हणून त्यांना म्हणायचे अशा प्रकारची लढाई, त्यांचे तोफांचे मदतीने लढाई करणं हे सगळं आपण मराठ्यांच्या सैन्याने घेतलं आणि मग युद्ध इन्फंट्री बेस्ड जास्त व्हायला लागलं. तेव्हा जशी परिस्थिती बदलली तशी युद्धाची युद्ध करण्याचे प्रकार सुद्धा बदलत गेले, त्यामुळे स्ट्रिक्टली आपण ते कंपेअर करू शकत नाही की 17व्या शतक 18व्या शतक उत्तर पेशवाई म्हणजे शेवट 18व्या शतकाचा, प्रत्येक वेळेला लढाईची करायची पद्धत बदलली.
0: बरोबर, पण म्हणजे परिस्थितीनुसार बाजीराव पेशव्यांनी पण त्यांची युद्धनीती बदलली असं तुमचं म्हणणं आहे की
1: म्हणजे युद्धनीती बदलली म्हणजे त्यावेळेला तशी परिस्थिती होती
0: तशी त्यांनी अडॉप्ट केली. बरोबर,
1: म्हणजे काही अपराजित सेनापती म्हणून आपण त्यांना उद्देश करतो, कारण कुठेही डॉक्युमेंटेड अजून सैन्य ते युद्ध हरल्याचं अजून झालेलं नाही आहे. पण याचं कारण असं होतं की युद्ध कधी करायचं, युद्ध कसं करायचं, युद्ध कुठे करायचं आणि युद्ध कधी आणि कुठे करायचं नाही ह्या गोष्टी त्यांना कळत असत. त्यामुळे जर युद्धासाठी आता परिस्थिती चांगली नाही. आता 1728 पालखेडच्या लढाईमध्ये बाजीराव 7 महिने मोहीम करत होते निजामाच्या विरुद्ध, पण समोरासमोर त्यांची टक्कर त्यांनी घेतली नाही आणि शेवटी जेव्हा टक्कर घेतली तेव्हा निजामाची अशा ठिकाणी त्यांची अडचणीच्या जागेत त्यांना पकडलं की त्यांना काही तिकडे सैन्याला खाणं पिणं मिळत नव्हतं आणि त्यामुळे त्याला शरण घ्यावं लागलं. तर हे त्याला इनफॅक्ट एक इंग्रज फील्ड मार्शल जे आहेत मॉन्टगोमरी यांनी म्हटलंय की इट वॉज अ मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी बाजीरावांच्या त्या युद्ध मोहिमेबद्दल पालखेडच्या. त्यामुळे ही एक बुद्धिबळाच्या पटासारखा त्यांनी तो खेळलेला आहे. पण ही ऑल्सो हॅड, जसं एक फेमस इतिहासकाराने म्हटलंय, ही हॅड द ब्रेन टू प्लॅन अँड द हँड टू एक्झिक्यूट. नुसतं प्लॅनिंग करून पुरत नाही पण ते आपल्याला अंमलात आणण्याची आपल्यात शक्ती पाहिजे, कुवत पाहिजे, तर ती बाजीरावमध्ये होती.
0: म्हणजे आम्ही जे आता लहानपणापासून हे ऐकत आलो होतो की बाजीराव पेशवे कधी एक युद्ध हरले नाहीत, तर ती उगाच अशी म्हणजे मायथॉलॉजिकल
1: नाही, तसं अजून कुठे डॉक्युमेंट सापडलेले नाही की युद्ध हरले म्हणून.
0: ओके, हा अच्छा. तर आपला पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही आपल्या सॉलिस्टिस ॲट पानिपत ह्या पुस्तकाचा विषय म्हणजे 14 जानेवारी 1761 म्हणजे तिसरं पानिपत, तर त्या लढाईबद्दल आजही सर्वसामान्यपणे म्हणजे लोकांमध्ये काही गैरसमज पण आहेत, काही चुकीची माहिती पण आहे, तर त्या विषयावरती तुम्ही जास्त आम्हाला मार्गदर्शन करू शकता का?
1: पानिपतचं युद्ध असं होतं की परकीय आक्रमण आपल्याला नॉर्थवेस्टकडून बरीच वर्षं येत आहे आणि त्यामुळे त्या आक्रमणाला तोंड आपण 2000 वर्ष अगदी अलेक्झांडर आल्यापासून ते चाललेलं आहे. अलेक्झांडर आला, मग गझनी आला, घोरी आला, हे सगळे येत गेले. मोगलसुद्धा आले त्याच्यात, तैमूरड ॲक्च्युली त्यांना म्हणायला पाहिजे, तैमूरचे वंशज होते. आणि अशा पद्धतीने एक शृंखलाच होती तिकडून येण्याची. त्यातली शेवटचं युद्ध जे होतं ते पानिपतचं आणि तिथे अहमद शाह अब्दाली आपल्या पाचव्यांदा हल्ला करत होता भारतावर, तेव्हा त्याला मराठ्यांनी तोंड दिलं आणि दिल्लीच्या रक्षणासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी युद्ध झालं. त्यानंतर अब्दाली कधी दिल्लीला पोचला नाही आणि त्याच्यानंतर कोणी आक्रमक त्या बाजूने दिल्लीला पोचला नाही. तेव्हा एक प्रकारे त्या युद्धामुळे तिकडून येणारी जी 2000 वर्षाची शृंखला होती ती त्यावेळेला खंडित झाली. दुसरं म्हणजे भारताची आजची सीमा तुम्ही जर बघितली तर ती सीमा सुद्धा पानिपतच्या युद्धामुळेच थोडीशी झालेली आहे. कारण अब्दालीचं म्हणणं होतं की मराठ्यांनी चंबळ नदीच्या दक्षिणेकडे जावं, म्हणजे हा उत्तरेचा पूर्ण भाग जो होता, दुआब गंगा यमुनेचा दुआब, बंगाल, पंजाब, हरियाणा आणि तिकडचा आत्ताचा पाकिस्तानचा प्रदेश, हा संबंध त्यांनी सोडून द्यावा आणि इथे त्यांनी येऊन, असं अब्दालीचं म्हणणं होतं. आणि भाऊचं म्हणणं होतं की अटक म्हणजे सिंधू नदी ही आपली दोघांची बाउंड्री असायला पाहिजे. तर इथे या दोघांची मतं जुळली नाहीत म्हणून हे युद्ध झालं.
0: बर.
1: आणि त्यामुळे आज जी आपलं सतलज नदीजवळ जो 200 किलोमीटर भारताची सीमा आहे ती सीमा ह्या युद्धामध्ये लढल्यामुळे आपली आज एक प्रकारे, पुढे शिखांनी पण पंजाबमध्ये बराच पराक्रम केला पण तो पंजाब काही कारणामुळे नंतर बऱ्यापैकी पाकिस्तानमध्ये निघून गेला. पण ही सतलज नदीची आज बाउंड्री आपल्याला दिसते, याचं कारण पानिपतचं युद्ध असं एक काही काही डिस्टंट इफेक्ट जे असतात एखाद्या युद्धाचे लॉंग टर्म इफेक्ट, त्याच्यातला हा एक लॉंग टर्म इफेक्ट आहे असं मला वाटतं.
0: म्हणजे त्यांच्यामुळे किमान तेवढा तरी पार्ट भारतात राहिला हिंदुस्थानामध्ये. वा. तर पानिपतमध्ये म्हणजे पानिपतमध्ये पेशव्यांचा पराभव झाला किंवा तिथे मराठ्यांचं सामर्थ्य संपलं अशी आता तो गैरसमज आहे का ती खरंच आहे, पण असं सगळ्यांनाच सर्वसाधारणपणे माहिती आहे किंवा सांगितलं जातं की पानिपतच्या युद्धात मराठे हरले आणि तिथे आपलं साम्राज्य संपलं, तर ते म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने म्हणा किंवा संशोधनाच्या दृष्टीने हे कितपत बरोबर आहे, कितपत चूक आहे, आणि चूक असेल तर मग नक्की सत्य काय आहे त्याच्या मागचं?
1: मराठ्यांच्या सत्तेचा जो चढता आलेख होता म्हणजे पेशावर, अटक, लाहोर, हे सगळे मुलतानी सगळी गावं 1758-59 साली 18 महिने जवळजवळ मराठ्यांचा अंमल तिकडे होता आणि त्यानंतर पानिपतच्या लढाईमुळे सेटबॅक तर निश्चितच पडला. प्राणहानी मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे 1,00,000 बांगडी फुटली, संक्रांत झाली, हे अजूनही आपण त्या प्रचार वापरतो. पण जरी प्राणहानी झाली असली तरी जी मूळ शक्ती होती, एक प्रकारे कुठल्याही मोमेंटम असतो एखाद्या सत्तेचा, तो काही नष्ट झाला नव्हता. आणि माधवराव पेशव्यांसारखा एक 17 वर्षाचा तरुण त्यावेळेला पेशवेपदी आला दुर्दैवाने, कारण त्याचे वडील गेले, त्याचा मोठा भाऊ गेला, त्याचे काका गेले, आणि त्यामुळे त्याला पेशवेपदी यायला लागलं. आणि आपल्या चुलत्यांचा विरोध असून सुद्धा त्यांनी पुढच्या 8-9 वर्षामध्ये दिल्लीवर परत आपलं आधिपत्य केलं. दक्षिणेमध्ये हैदराबाद अगदी श्रीरंगपट्टणम पर्यंत त्याच्या सैन्याने पराभव केला. आणि पानिपत पूर्व स्थिती जी होती ती जवळजवळ 90-95% त्यांनी परत मराठेशाहीच्या. आता हिसके जे एखाद्या सत्तेला बसतात असे आपण जर बघितलं तर पहिला हिसका हा पानिपतचा पराभव होता. दुसरा हिसका हा 27-28 वर्षी माधवराव पेशव्यांचा मृत्यू होता. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने तिसरा हिसका म्हणजे नारायणराव पेशव्याचा खून होता. हे 3 हिसके इक्वली खरं म्हणजे धक्कादायक, म्हणजे सत्तेला धक्का देणारे होते. आणि त्याच्यातून निभावून नेऊन म्हणजे नाना फडणीस म्हणा, महाजी शिंदे म्हणा, या लोकांनी आणखीन पुढे जवळजवळ 50 वर्ष मराठा 1818 पर्यंत कुठल्या तरी स्वरूपामध्ये हे राज्य टिकून होतं. तेव्हा त्यासाठी इनहेरंट त्याच्यामध्ये शक्ती असल्याशिवाय इतकी वर्ष टिकू शकत नाही. आणि त्याची मल्टिपल केंद्रही होती. एक गाव जिंकलं, एक युद्ध जिंकलं की मराठा सत्ता संपली असं नव्हतं. जसं आता विजयनगरचं आपण बघतो, तालिकोटाची लढाई झाली 1565 साली, बहामनी सात्ते एकत्र येऊन त्यांनी हल्ला केला, ते युद्ध त्यांनी जिंकलं आणि विजयनगर साम्राज्य संपुष्टात आलं. त्याचे तुकडे पण अनेक तुकडे झाले त्याचे, पण ते साम्राज्य संपुष्टात आलं. तसं मराठ्यांचं झालं नाही. नंतर नंतरच्या काळात इनफॅक्ट त्याला आपण इम्प्लोजन म्हणून जो इंग्रजी शब्द आहे की आतून ते फुटलं, त्याच्या आपापला आपापसात भाऊबंदकी झाली, आपापसामध्ये तट पडले, एकमेकांमध्ये भांडणं झाली आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांना त्याचा फायदा घेता आला असं म्हणायला पाहिजे.
0: तो माझा प्रश्न होताच की पानिपतानंतर मराठ्यांनी पुन्हा आपली शक्ती कशी उभी केली, तुम्ही त्याचं थोड्या म्हणजे थोड्या प्रमाणात त्याचं उत्तर दिलं. पण आता तुम्ही 2 व्यक्तींचा उल्लेख केला की माधवराव पेशवे आणि नारायणराव पेशवे, तर त्यांचे दोन्ही पुस्तक, दोघांच्याही याच्यावरती तुम्ही पुस्तकं लिहिली आहेत, द मास्टरी ऑफ हिंदुस्तान आणि दुसरं होतं आता राघोबा द असॅसिनेशन ऑफ नारायणराव पेशवे. तर ही दोन्ही पुस्तकं लिहिण्यामागे तुमचा नक्की उद्देश काय होता आणि म्हणजे त्यासाठी तुम्ही संशोधन कशा प्रकारे केलं?
1: हे आपल्याला कुठलंही पुस्तक लिहायच्या आधी एक आपल्या एक जनरल एक आउटलाईन डोक्यात असते की ही स्टोरी ह्या दिशेने जाणार आहे.
0: बरोबर.
1: आणि मग प्रत्येक त्याचे टप्पे महत्वाचे माहीत असतात. मग त्या टप्प्याबद्दल काय काय लिखाण झालंय, त्याच्याबद्दल काय नवीन कागदपत्रांचा शोध आपल्याला लागतोय का, हे सगळे धरून ते प्रकरण मग क्रोनॉलॉजिकली पुढे सरकवायला लागतं. त्याचबरोबर इतर ठिकाणी भारतात काय काय त्यावेळेला घडतंय हे प्रकर्षाने तुम्हाला नानासाहेबांच्या काळामध्ये दिसून येईल की 21 वर्षाच्या त्यांच्या काळामध्ये त्यांची जी लढाई चालली होती वेगळीच होती. इकडे दक्षिणेमध्ये इंग्रज आणि फ्रेंचांची आपापसात लढाई सुरू झाली होती. बंगालमध्ये एक तिसरंच प्रकरण चालू होतं, दिल्लीला एक चौथं प्रकरण चालू. पण ही सर्व प्रकरणं एकाच काळात होत होती तेव्हा त्याचा एक एकाच वेळेला त्याच्याकडे आपल्याला म्हणजे हा जो सत्ताधीश पुण्याला बसला होता, पेशवा जो बसला होता, त्याच्यासमोर काय काय चॅलेंजेस होती फक्त त्याचा एरियामध्ये बघून, रिजनल हिस्ट्री बघून ती समजत नाही. त्याच वेळेला तिकडे काय होतं, इकडे काय होतं हे पण आपल्याला लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते स्टोरी पुढे न्यायला लागते. तेव्हा हे प्रत्येकाच्या माधवरावांच्या काळात तेच, त्यांचा मुख्य एक सैन्य उत्तरेकडे गेलं, दुसरं सैन्य मोठा प्रबळ त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणजे हैदर अली होता. त्यावेळेला
0: हैदर अली होता.
1: 4 मोठ्या मोहिमा त्यांच्यावर, दरवेळेला 32 लाख रुपये तो त्यावर खंडणी देत असे मराठ्यांना. खंडणी काय कोणी आपण नुसती देऊन टाकत नाही पराभव झाल्याशिवाय, तेव्हा मोठे पराभव झाले. म्हणजे शेवटचा अगदी श्रीरंगपट्टणमच्या दारात त्यांचा पराभव झाला. तेव्हा अशा त्या पद्धतीने त्यांनी सगळं ते परत निर्माण केलं. त्यांचा दरारा खूप होता माधवरावांचा, जो नारायणरावांना त्या 9 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी तो जो जे प्रयत्न केले आपल्या भावासारखं वागायचे, त्याच्यामुळे दरारा निर्माण व्हायच्या वेळी प्रतिस्पर्धी आणि शत्रू जास्त निर्माण झाले. आणि त्याच्यातून त्यांचा शेवटी अनेक अर्थात राघोबाला पेशवा व्हायची इच्छा पूर्वीपासूनच
0: होती,
1: पण एक कट कारस्थान निर्माण झालं आणि ते वेगवेगळ्या स्तरातून शेवटी या दिवसाला ते त्याचा शनिवारवाड्यातच खून झाला. आणि त्यामुळे काय झालं की केंद्रात जी एक सत्ता असेल, आधी छत्रपतींची सत्ता लयाला गेली होती 1750 शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर. नारायणरावच्या खुनानंतर हे जे प्राईम मिनिस्टर जो पंतप्रधान जो होता त्याची सत्ता लयाला गेली आणि सरदार आणि मंत्र्यांच्या हातात सत्ता गेली. ते एक एक लेवल आपण खाली उतरत गेलो आणि त्यामुळे एक सत्ताधीश सेंट्रली आहे जो सर्व राज्यावर साम्राज्यावर आपला कंट्रोल ज्याचा शब्द सगळे पाळतात अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येकाला कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या सरदाराला कंट्रोल करण्यासाठी केंद्रीय सत्तेला खूप प्रयत्न करायला लागत होते. कारण नाना पटणीस स्वतः सैनिक नव्हते, त्यामुळे बाकीच्या सैनिकांना सरदारांना आपल्या मनासारखं करायला करायला लावायला इतकं सोपं नव्हतं. त्यामुळे तो परिस्थिती बदलत गेली त्यामुळे आणि त्यामुळे त्याला उत्तर पेशवाई म्हटलं की तेव्हा खरं म्हणजे पेशव्याच्या हातात काही सत्ता राहिली नव्हती 1773
0: आणि म्हणजे आता ते काय म्हणतो एक कमर्शियल आस्पेक्टनी किंवा सिरियलमध्ये म्हणा किंवा असं गोष्टींमधनं जे आपण धचा मा झाला नारायणरावांच्या वेळेस किंवा आनंदीबाईंना मध्ये सेंटर ठेवून एक प्रकारे त्यांना विलन करून ते जे काही ती घटना घडली मग त्याच्यात खरंच तुम्ही जेव्हा राघोबा पुस्तक लिहिले मग त्याच्यात ह्या गोष्टींवरती पण तुम्ही तेवढाच प्रकाश टाकला आहे.
1: म्हणजे धचा मा झाला असं एक पत्र होतं ह्यात काही शंका नाही. त्याच्याबद्दल स्वतः आनंदीबाईने एका पत्रात उल्लेख केलेला आहे. पण त्या पत्रात ती असं म्हणते की हा धचा मा कुणी केला याची नीट चौकशी का नाही केली असं ती त्या पत्रात लिहिते.
0: अच्छा.
1: त्यामुळे अर्थात हे पत्र असं पत्र लिहून आपला त्याचा दोषच नाही आपण अगदी नावानिराळे होते असे आपण दाखवू शकतो. पण आपण वेगळे स्टँडर्ड्स पूर्वीच्या लोकांच्या बद्दल आणि आपल्यामध्ये काही फरक आहे असं आपण मानता का म्हणे. आत्ता जे पॉलिटिक्समध्ये चाललेलं असतं प्रत्येक देशात ते त्यावेळेलाही चालू होतं किंवा ते काही फार असे गंगेतून नाहून आलेले होते अशातला भाग नाही. प्रत्येक जण आपली ऑपॉर्च्युनिटी आपले पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट कसे सुधारतील याच्याकडे प्रयत्नशील असायचा. खून आजही होतात तेव्हाही व्हायचे. आजही एकमेकांशी भांडणं होतात, पक्ष फुटतात, त्याच्यातून काय राजकारण निर्माण होतं ते तेव्हाही होत होतं. तेव्हा आपल्याला असं निष्पक्षपणे या सगळ्या गोष्टीकडे बघून जे झालं त्याची मांडणी करणं हे आपलं फक्त कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये कुणाला दोषी पकडणं किंवा कुणाला की यांनी असं केलं हे चुकीचं होतं हे आपलं सांगणं उद्देश नाही आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही माधवराव पेशव्यांवरती जे पुस्तक लिहिलं त्याचं आमच्या दृष्टीने त्याचा फायदा म्हणा किंवा अभ्यासाच्या दृष्टीने कशी मदत होईल, कारण स्वामी पुस्तक जे वाचलं गेलं ते एक ललित साहित्य म्हणून आपलं फेमस झालं आणि त्याच्यात नाही म्हटलं तरी ग्लिम्सेस आहेत शिव माधवरावांचे की त्यांनी किती ते शूर होते आणि पर्सनल लाईफकडे जास्त आहे. पण कदाचित तुमच्या ह्या पुस्तकाचा निश्चित आम्हाला फायदा होईल की त्यांचं शौर्य किती होतं. आता तुम्ही एवढं वर्णन केलं तर त्याच्यावरनं तो अभ्यास करायला आम्हाला पण निश्चितच मदत.
1: स्वामी कादंबरीमुळे हा काळ लोकांच्या पर्यंत पोहोचला
0: अगदी बरोबर.
1: त्याच्यातलं ते शेवटी ती कादंबरी आहे त्यामुळे थोडंसं ग्लोरिफिकेशन कुणाचं तरी होतं शत्रूचं थोडंसं ते आपल्याला शक्यतो अवॉइड करायला लागतं. किंवा नॉन फिक्शन हिस्ट्री आपण लिहितो ती काळजी घेऊन आपल्याला पुस्तक मांडणी करायला लागतं.
0: मला एक्झॅक्टली हा डिफरन्स जाणवला की म्हणजे तुमच्या पुस्तकांचं जेव्हा आम्ही वाचलं किंवा काय पण त्याला म्हणतो प्रस्तावना जी होती त्याच्यातनं एक गोष्ट जाणवली की तो इतिहास लोकप्रिय इतिहास करण्यापेक्षाही त्याच्यामागे संशोधन जास्त आहे आणि जितकं त्याचं आपण डीपमध्ये अभ्यास करून डीप डाईव्ह ज्याला आपण म्हणतो अभ्यास करून खरं खोटं नक्की काय आहे ज्याचे रेफरन्सेस वापरून खरं संशोधनात्मक लिहिलेलं हा आम्हाला खूप जास्त त्याच्यातला फरक जाणवला. तर रसिक प्रेक्षक हो आपण ही एवढी ऐतिहासिक चर्चा जी आपली मेनली 18व्या शतकातली मराठा साम्राज्यावरती ही चर्चा चालू आहे ही अशीच चालू राहणार आहे कारण अजून खूप गोष्टी आहेत जाणून घ्यायच्या, अजून अनेक प्रश्न आहेत. पण त्याआधी घेऊयात थोडीशी विश्रांती.

0: सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण आत्तापर्यंत पानिपत, माधवराव पेशवे, नानासाहेब पेशवे, राघोबा, नानासाहेब नारायणराव पेशवे ह्या सगळ्यांचं आपण तुमच्याकडनं थोडंसं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. पण मी असंही ऐकलंय की तुम्ही जेम्स वेल्स यांच्या कामावरही काही पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे त्या काळातली चित्र, रेखाचित्र. तर आपल्या त्या दृष्टीने पेशवाईच्या समाज जीवनाबद्दल तुम्ही काय सांगाल, किंवा जेम्स वेल्स बद्दल लिहिण्या ह्याच्यासाठी तुम्ही कसे काय हे झालात?
1: जेम्स वेल्स एक स्कॉटिश चित्रकार होता जो आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्यासाठी तो भारतात आला. त्यावेळेला असे बरेच लोक इथे यायचे कारण इथे त्यांना पैसे मिळायचे काम केल्याबद्दल. तर तो 1791 साली भारतात आला आणि तेव्हा त्याला सांगितलं की मुंबईला आल्यावर त्याला सांगितलं तू पुण्याला जावा, तिकडे तुला काहीतरी पैसे मिळू शकतील, म्हणून तो पुण्याला आला. आता ह्याच्याबद्दल मला इंटरेस्ट डेव्हलप व्हायचं कारण असं आहे की एक प्रसिद्ध चित्र आहे ज्यात त्यांनी काढलं आहे, ज्यात सवाई माधवराव एका बाजूला, नाना फडणीस बसलेत, मागे दोन बारदार उभे आहेत, असे चित्र त्यांनी काढलं. आणि ते प्रचंड म्हणजे 7 फूट उंचीचं चित्र आहे आणि लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये त्यांच्या मीटिंग रूममध्ये ते लावलं आहे. तर ते जेव्हा चित्र मी बघितलं तेव्हा मला जेम्स वेल्सच्या काळाबद्दल इंटरेस्ट निर्माण झाला. आता जेम्स वेल्सच्या स्वतः हस्तलिखित डायऱ्या आहेत, 3 वर्षाच्या 3 डायऱ्या त्यातल्या. येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्ट म्हणून जे एक सेंटर आहे म्हणजे अमेरिकेमध्ये, तिथे त्या डायरी उपलब्ध आहेत. पण त्या कधी डिजिटाईज झाल्या नव्हत्या, त्या हस्तलिखिताच्या फॉर्ममध्येच होत्या. तर त्या 3 डायऱ्या मी त्यांच्याकडून मागवल्या, त्या हस्तलिखितात होत्या, त्या सगळ्या मी लिहून काढल्या इंग्रजीमध्ये. आणि त्याची त्यांची जवळजवळ 250-300 चित्र जी जगभर पसरलेली आहेत, स्वतः काढलेली, त्यांच्या बरोबरच्या इतर चित्रकारांनी त्या काळावरची काढलेली, ही सर्व चित्र अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. ती सगळी गोळा केली, प्रत्येक लायब्ररीला अप्रोच करून त्यांना राईट्स मागवून, आणि मग ती चित्र काय त्यातलं अर्ध पुस्तक इनफॅक्ट त्यावेळेच्या गुहांचं आहे. म्हणजे त्यांनी गुहांच्यावर प्रचंड काम केले, कान्हेरीचं असो, एलिफंटाचं असो, किंवा वेरूळचं पहिली चित्र त्या काळची त्यांनी काढले. कार्लाची जे कार्ल्याचं जे लेणं आहे त्याचं पहिलं मेजरमेंट ही जेम्स वेल्सनी काढली आणि त्याच्या डायरीत ती आम्हाला ती सापडली. आणि त्यावेळेला आर्किओलॉजी हे डिसिप्लिन नव्हतं, अँटिक्वेरियन असं त्याला म्हणायचे. तेव्हा ते चित्र किती 90 फूट लांब, 130 फूट असं, सिलिंग किती उंच आहे हे त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे पहिल्यांदा. त्यामुळे अर्ध पुस्तक त्यांनी जे हे संशोधन केलं त्याच्याबद्दल आहे. आणि अर्ध चित्र त्यांनी जे पेशवा दरबारात असताना जी चित्र काढली किंवा मुंबईला असताना मुंबईचे 12 व्ह्यूज त्यांनी काढलेत, त्या अलीकडे मुंबईच्या एका संस्थेने त्यावेळेचे 12 मुंबईचे व्ह्यूज आणि त्याच स्पॉटला आजची मुंबई कशी त्या स्पॉटने दिसते याचं एक प्रदर्शन भरवलं होतं. इनफॅक्ट वरळीला अॅनी बेसंट रोडवर ते पब्लिक रस्त्यावर एक्झिबिशन मांडलेलं आहे की तेव्हाची आणि आत्ताची मुंबई असे पूर्ण त्यात वर्णन दिलेलं आहे. तर हे जेम्स वेल्सचं अतिशय ऐतिहासिक दस्तावेज होता, त्यामुळे ते मला मिळाल्यानंतर ते कंपोज करायला अर्थात पुस्तक फार अवघड झालं कारण त्याचं डायरी ही डेली बेसिसवर तो लिहित जायचा आणि चित्र जशी जशी काढायची तशी तयार झाली. तर त्या दोन्हीचं एक एकत्र आणून त्यांची चॅप्टर्स बनवणे आणि त्याचे एक रचना त्या पुस्तकाची करणे हे बऱ्यापैकी चॅलेंजिंग होतं. हे कॉफी टेबल बुकमध्ये 8 पेपरवर सगळी चित्रं आहेत, कलर चित्र 250 चित्रं आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरं काही काही चित्र मिळत नव्हती मला, ते एक स्टोरी त्याच्यातली फार इंटरेस्टिंग आहे, एक पूर्ण चॅप्टर त्याच्यावर आहे. तर पहिल्यांदा जेव्हा तो पुण्याला आला तेव्हा पेशवा दरबारामध्ये हा कोण जेम्स वेल्स, किती चांगलं चित्र काढतो हे कुणालाच माहीत नव्हतं. तर आता हे दाखवायचं कसं दरबारात जाऊन की मी चांगला चित्रकार आहे. म्हणून इंग्रजांच्या रेसिडेन्सीमध्ये एक फारसी अनुवाद करणारा एक माणूस होता, नुरुद्दीन हसन खान नावाचा. तर त्या नुरुद्दीन हसन खानला त्यांनी समोर बसवलं आणि त्याचं एक चित्र त्यांनी काढलं, पेंट केलं. आणि ते पेंट केलेलं चित्र त्यांनी जाऊन दरबारात दाखवलं की हे मी काढलेलं यांचं चित्र आहे. तो नुरुद्दीन हसन खान सगळ्यांना माहीत असायचा, त्यामुळे ते चित्र किती तंतोतंत त्याच्यासारखं दिसतं हे त्यांना लगेच दिसलं. तर ते चित्र मला कुठे सापडत नव्हतं, त्याचं ब्लॅक अँड व्हाईट व्हर्जन पूर्वी काही 1-2 ठिकाणी आलेली होती पण कलर व्हर्जन कधीच छापलं गेलं नव्हतं. तर मी सर्च करत होतो कुठे मिळेल काय मिळेल, म्हणजे अगदी सोशल मीडियाच्या कर्वी अमेरिकेपर्यंत मी लोकांना सांगितलं की हे चित्र कुठे आहे कुणाकडे बघा. तर शेवटी पुस्तक माझं लिहून झालं 2000 साली मला वाटतं. आणि ऑक्टोबरमध्ये मला एक ईमेल मिळाली की हे चित्र हॅज इमर्ज्ड असं एका अमेरिकन स्कॉलरनी मला ईमेल पाठवला. म्हटलं कुठे, तर ते लंडनला बोनॅम्स म्हणून ऑक्शन करणारी संस्था आहे, तिथे ऑक्शनला आलं होतं.
0: अरे वा.
1: तर त्याची स्टोरी अशी होती की ते चित्र कसं तरी शेवटी ते जॉर्डनच्या राणीकडे पोचलं होतं, आणि ती जॉर्डनची राणी वारली आणि तिच्या मुलीने ठरवलं की याचं ऑक्शन करायचं, आणि ते ऑक्शन करायला बोनॅम्समध्ये गेल्यामुळे बोनॅम्सच्या जे कॅटलॉग आला ऑक्शनचा त्याच्यामध्ये ते चित्र आलं. आता ते बोनॅम्सकडून कसं मिळवायचं चित्र, म्हणून बोनॅम्सने ईमेल लिहिला की हे चित्र मला हवं आहे, आणि ते चित्र कधी काढलं गेलं, कुणी काढलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती, ते काढल्यावर दरबारात रिस्पॉन्स काय मिळाला, हे सगळं मी तुम्हाला माहिती पुरवू शकतो.
0: बर.
1: कारण चित्राच्या बॅकग्राऊंड प्रॉव्हिनन्स जो असतो तो पण त्या ऑप्शन हाऊसना पुढच्या विकत घेणाऱ्या माणसाला देण्यासाठी
0: प्रोव्हाइड करा.
1: तर ते म्हणले तुम्ही लिहून पाठवून द्या आम्हाला. मग तो दोन पानात लिहून त्यांना मी पाठवलं, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी एक हाय रेझोल्युशन चित्र मला, त्यामुळे ते पहिल्यांदा मला ते चित्र खूप आनंद झाला त्या पुस्तकात छापताना, की त्याची एक मोठी ब्लोअप करून ते चित्र मी तीन ठिकाणी शालीचे त्याच्या घडी दाढीचे त्याचे केस कसे बारीक बारीक त्यांनी काढले, आणि ते चित्र शेवटी मला वाटतं 50,000 ते 70,000 पाऊंडाचा रिझर्व प्राईस होती, ती शेवटी काहीतरी मला वाटतं त्याच्या तिप्पट किमतीला विकलं गेलं, पण आता कोणाकडे गेलंय माहित नाही. म्हणजे ते एका महिन्यासाठी फक्त एक प्रकाशात आलं होतं आणि आज परत ते अदृश्य झालंय. त्या काळात मला ते
0: मिळालं बहुतेक त्या पुस्तकासाठीच ते मिळालं असं आपण म्हणू शकतो. रसिक श्रोते हो, आपल्याला ही अशा गप्पा अशाच चालू राहाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असेल, कारण इतकं म्हणजे इट्स जस्ट अ ड्रॉप ऑफ आपण ओशन असं म्हणू शकतो. पण एक शेवटचा प्रश्न डॉक्टर मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता इथे राहणारी जी आम्ही आमच्यासारखे पालक आहेत, तर त्यांनी मुलांना आपल्या इतिहासाबद्दल त्यांच्यात उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून आपण काय करायला हवं, आणि तुमच्या दृष्टीने मराठा इतिहास किंवा 18व्या शतकातील भारतीय इतिहास ज्यातून जर काही असेल तर ती कोणती शिकावी की जी जेणेकरून ती आपण आपल्या मुलांना पासवण करू शकू.
1: एकतर मुलांना लहानपणापासून गोष्टी सांगायला पाहिजेत. इथे आल्यामुळे वातावरण बाहेरचं वेगळं असतं, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना इतक्या जाणवत नाहीत. हे घरात आपण ऐकतो हे वेगळंच विश्व आहे, आणि खरं बघायला गेलो तर हे वेगळंच विश्व आहे असं एक त्यांच्या मनामध्ये थोडीशी दुविधा स्थिती
0: असते.
1: पण लहानपणापासून सांगत गेलं की त्याच्याबद्दल एक इंटरेस्ट डेव्हलप होतो, आणि नंतर ते आपणहून त्याच्याबद्दल शोध घ्यायला लागतात की रूट्स आपले रूट्स काय आहेत, ह्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची उत्कंठा निर्माण झाली आहे, तरच त्याच्यात ते शोधू शकते की आपण काय केलंय आणि काय नाही. तर ते अवघड आहे इथे राहणं, म्हणजे भारतात राहणारे लोक सुद्धा मुलं पुढच्या पिढीत ह्याच्याकडे बघतीलच याची काही गॅरंटी नाही. मराठा सत्तेचं एक फार महत्वाचा एक स्थान आहे, महत्वाचं स्थान आहे आपल्या इतिहासामध्ये. कारण जर आपण गेले 800-900 वर्षाचा इतिहास बघितला असा 1947 पर्यंतचा, तर हा पहिलं साम्राज्य होतं जे एतद्देशीय सत्तेंनी अनेक 500 वर्षाच्या परकीय सत्तेंच्या राज्यानंतर मिळवलेलं राज्य आहे, आणि पुन्हा गुलामगिरीत जाण्यापूर्वी हे एतद्देशीय सत्तेंचं शेवटचं राज्य होतं. आणि ह्या 150 वर्षामध्ये आपल्यामध्ये जे सांस्कृतिक बदल त्यावेळेला घडले, उदाहरण सांगायचं म्हणजे काशीतल्या आज तुम्ही घाट आणि देवळं बघितली तर ही सर्व 18व्या शतकात बांधलेली आहेत. बाजीरावांनी सुरुवात केली पैसे पाठवून बांधायला, आणि अहिल्यादेवी त्याच्यावर कळस चढवलं. तेव्हा हे सगळं आणि एकंदर जे कल्चरल चेंज आपल्याला आज आढळतो हा बऱ्याचशा याची पाळंमुळं जर तुम्ही शोधली तरी त्या 17व्या 18व्या शतकात त्याच्यात तुम्हाला सापडतात. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं आज नाव मोठं का आहे, कारण प्रचंड रेझिस्टन्सच्या विरुद्ध त्यांनी जे एक मोठा हा मनोरा उभा केला, त्याचा पाया भरला, आणि त्यांनी पण दक्षिणेत अगदी झिंजीपर्यंत आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यामुळे त्यांचं आज इतकं महत्व आहे की फाउंडर जो असतो त्याचं कार्य हे नेहमीच आपल्याला जास्त त्याला महत्व द्यायला
0: म्हणजे, आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेऊन आपली संस्कृती कशी टिकेल याचा आपण
1: महत्व काय त्या काळाचं हे आपल्याला कळतं इतिहास.
0: अगदी बरोबर आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं या गप्पा संपून आहेत असं प्रत्येकालाच वाटतंय, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण ही मुलाखत आता इथे थांबवतोय. पुन्हा एकदा मी सर्व रसिक श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी सिडनीतर्फे डॉक्टर उदय कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानते, आणि असेच तुमचं मार्गदर्शन आम्हाला पुन्हा एकदा मिळो आणि मराठा साम्राज्याबद्दल अजून आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहेच, पण अजून जाणून घ्यायची एकदा आम्हाला पुन्हा संधी मिळो अशी मी तुम्हाला प्रार्थना करते आणि हा कार्यक्रम आपण इथे संपूयात.
1: धन्यवाद. आभारी आकाशवाणी आणि पद्मजा इतका वेळ दिल्याबद्दल.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: धन्यवाद पद्मजाताई, इतका सुंदर कार्यक्रमाचे सादरीकरण केल्याबद्दल व त्याचबरोबर इतिहासाचे दुर्मिळ तथ्यांना इतक्या जिवंतपणे उलगडून दाखवल्याबद्दल डॉक्टर उदय कुलकर्णी आपलेसुद्धा मनपूर्वक आभार. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे आपण ऐकणार आहोत सिडनी डायरी. आजचे सिडनी डायरी सादरकर्ते आहेत चित्रा शेंडे.

नमस्कार, मी चित्रा शेंडे आजच्या सिडनी डायरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम ऐकूयात काही स्थानिक बातम्या आणि मग ऐकू रंजक माहिती. डायरीची सुरुवात आपण सिडनीच्या हवामानाने करू. आज सिडनीमध्ये किमान तापमान 14 अंश तर कमाल 19 अंश आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि पावसाची दाट शक्यता विशेषत सकाळच्या उत्तरार्धात आणि दुपारच्या वेळी आहे. सिडनीकरांसाठी एक छान बातमी आहे. मूर पार्क साऊथ मधील नवीन पब्लिक पार्क नागरिकांसाठी खुला झाला आहे. सिडनीच्या दाट लोकव्यस्तीच्या भागाजवळ असलेल्या या नवीन जागेचा फायदा परिसरातील सुमारे 6 लाख रहिवाशांना होऊ शकतो. सध्या येथे पिकनिक एरियाज, सिटिंग, फूड अँड बेवरेज ऑप्शन्स आणि डॉग ऑफ लीश एरिया उपलब्ध आहेत. संपूर्ण मूर पार्क साऊथ ट्रान्सफॉर्मेशन 2028 पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर येथे कम्युनिटी स्पोर्ट्स फॅसिलिटीज, वॉकिंग आणि सायकलिंग पाथ्स, नेचर्स प्लेग्राऊंड आणि आणखीन मोठे ओपन स्पेसेस उपलब्ध होणार आहेत. वेस्टर्न सिडनीसाठीही एक चांगली बातमी आहे. बँकस्टाऊन शहराच्या मध्यभागी नवीन वेस्ट टेरेस पार्क विकसित करण्याची योजना आहे. या पार्कचे स्वरूप कसे असावे यासाठी स्थानिक नागरिकांकडून मते मागवण्यात आली आहेत. हे पार्क बँकस्टाऊन मेट्रो स्टेशन आणि सिटी सेंटर पासून चालत जाता येईल अशा परिसरात प्रस्तावित आहेत. येथे व्यायाम, निसर्गाचा आनंद, कुटुंबासोबत वेळ आणि कम्युनिटी गॅदरिंगसाठी नवीन हिरवी जागा उपलब्ध होऊ शकते. न्यू साऊथ वेल्समधील वसंत ऋतूतील शाळेय सुट्ट्या सुरू होत असताना सिडनी ओपेरा हाऊसमध्येही मुलांसाठी वाईल्ड थिंग्स इंटरनॅशनल किड्स फेस्टिवल सुरू झाला आहे. कथा, परफॉर्मन्सेस, कार्यशाळा आणि परस्पर संवादी अनुभव उत्तरदायी शाळेय सुट्टीसाठी सिडनीमध्ये बनवलेल्या गोष्टींमध्ये आणखीन एक आकर्षणाची भर पडली आहे. न्यू साऊथ वेल्स वसंत ऋतूतील शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि त्या सोमवार 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत. पुढच्या वीकेंडला तसेच सोमवार 5 ऑक्टोबरला लेबर डे पब्लिक हॉलिडे असल्यामुळे ती आहेत. पुढच्या वीकेंडला तसेच सोमवार 5 ऑक्टोबरला लेबर डे पब्लिक हॉलिडे असल्यामुळे

ट्रॅफिक न्यू साऊथ वेल्सवर सध्याच्या रस्त्यांची परिस्थिती तपासा, प्रवासासाठी थोडे अतिरिक्त वेळ ठेवा आणि सुरक्षितपणे वाहने चालवा. ऑस्ट्रेलियन मराठी सिनियर्स असोसिएशन अमसा रविवार 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2:30 ते 6:30 ह्या वेळेत पेनन्स हिल येथील यरारा रोड आणि रोमसे रोडच्या कोपऱ्यावर असलेल्या पेनन्स हिल कम्युनिटी सेंटरमध्ये वार्षिक कार्यक्रम साजरा करणार आहे. या वार्षिक कार्यक्रमात लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी ह्यासारख्या दिग्गज गायकांचा सन्मान केला जाईल. हा कार्यक्रम आपले लाडके स्थानिक गायक किरण गोडबोले, रोहन धैगुडे, शलाका धैगुडे आणि पल्लवी काटे सादर करणार आहेत. तिकिटाचा दर प्रौढांसाठी $50 आणि 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी $25 आहे. यात स्नॅक पॅकचा समावेश आहे. निराशा टाळण्यासाठी कृपया आपली तिकिटे लवकरच बुक करा. तिकीट बुकिंगसाठी tinyurl.com/AMSA Annual Event October 26 ह्या लिंकवर क्लिक करा. तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला जेफी ह्या तिकीट एजन्सीला देणगी देण्याची गरज नाही. तुम्ही इच्छा असल्यास अदरवर क्लिक करून तुमची डॉलर रक्कम टाकू शकता. RSVP करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे. कार्यक्रमामध्ये 20 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी स्वराक्षी केलेल्या क्रिकेट बॅटचा लिलाव देखील समाविष्ट आहे. तसेच कला आणि मनोरंजक वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स असतील. ही सर्व उत्पन्न अमसाला दान केले जाईल. या रोमांचक संध्याकाळसाठी अमसा समितीकडून विनम्र अभिवादन आहे. अमसा समिती वर्षा टेंबे, डॉक्टर पुरुषोत्तम सावरीकर, योगिनी लेले, अभय प्रधान, शरद कानेटकर, विजय तेलंग आणि मिलिंद मेडेकर. ऑप्टिक्स ऑस्ट्रेलिया, ऑझिस ग्रुप अँड ब्लू हार्ट कम्युनिटी केअरच्या प्लॅटिनम प्रायोजकतासह इकोस आमंत्रित वक्ता मालिका सादर करत आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखिका अमी गणात्रा एन्शियंट इंडिया द टाइमलेस फ्रंटियर ह्या विषयावर रविवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते 6:30 ह्या वेळेत द रिजन्सी फंक्शन सेंटर युनिट 8 जॉर्ज यंग स्ट्रीट रिजन्स पार्क येथे बोलतील. बुकिंग शुल्क प्रति व्यक्ती $15 आहे आणि ते opticsaus.org वेबसाईटवर करता येईल. चला आता ऐकू दिनविशेष. भारताच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व राजाराम मोहन रॉय यांचे 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टल इथे निधन झाले. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणाच्या त्यांच्या सातत्याने पुरस्कार केला. सती प्रथेविरुद्धच्या चळवळीत त्यांचे योगदान विशेष महत्वाचे मानले जाते. 1828 मध्ये त्यांनी ब्रह्मसभाची स्थापना केली, जी पुढे ब्रह्मसमाज म्हणून विकसित झाली. त्यामुळे त्यांना अनेकदा फादर ऑफ द इंडियन रेनेसन्स असे संबोधित केले जाते. गुगलचा वाढदिवस आणि इंटरनेटच्या जगातील एक मनोरंजक माहिती. 27 सप्टेंबर 1998 मी गुगल आपला बर्थडे म्हणून साजरा करते. गुगल इंक प्रत्यक्षात 4 सप्टेंबर 1998 रोजी इनकॉर्पोरेट झाली होती. त्यामुळे 27 सप्टेंबर ही तांत्रिकदृष्ट्या स्थापना तारीख नाही. मात्र गुगलने अनेक वर्षांपासून 27 सप्टेंबरला आपला बर्थडे डूडलद्वारे वाढदिवस साजरा केला आहे. दरवर्षी 27 सप्टेंबरला वर्ल्ड टुरिझम डे साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने 1980 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. टुरिझममुळे विविध देश, संस्कृती आणि लोक

0: एकमेकांच्या जवळ येतात, तसेच रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थालाही हातभार लागतो. या वर्षीची अधिकृत संकल्पना आहे डिजिटल अजेंडा अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू रिडिझाईन टुरिझम, जी अल साल्वेडोर द्वारे आयोजित केली आहे. 2026 संकल्पनेचा मुख्य भार AI आणि प्रवास नियोजन, जबाबदार नव उपक्रम आणि अधिक स्मार्ट व्यवस्थापन ह्यावर आहे. याचा प्रमुख उद्देश म्हणजे जागतिक प्रवास क्षेत्रात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य अधोरेखित राखणे. सरकार आणि उद्योगपतींना डिजिटल नव उपक्रम जबाबदारीने स्वीकारण्यास प्रोत्साहन करणे आणि स्थानिक उपजीविका आणि सांस्कृतिक देवाणघेवणाला आधार देणाऱ्या सर्वसमावेश पर्यटन विकासाला चालना देणे आहे. तर ह्याच माहितीनंतर मी आजच्या डायरीची सांगता करते आणि तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.
1: धन्यवाद चित्रा. श्रोते हो, चला वळूयात कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राकडे. या भागात आपण ऐकणार आहोत वाचनव्रती ह्या आपल्या नवीन मालिकेचा दुसरा भाग. यात ज्योती यादव आपल्याशी बोलणार आहेत त्यांना आवडलेल्या युगंधर या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीविषयी. नमस्कार ज्योती, स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात.
2: धन्यवाद पंकज. नमस्कार श्रोते हो. तर पुस्तकांच्या पानात दडलेल्या कथा, लेखकांच्या मनात जन्मलेल्या व्यक्तिरेखा आणि वाचकांच्या हृदयात घर करून राहिलेल्या साहित्यकृतींचा मागोवा घेणाऱ्या या वाचनव्रती सदराच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. जेव्हा संजय काकांनी मागच्या ह्या सदराच्या मागच्या कार्यक्रमात मृत्युंजयबद्दल बोलले, त्याच्यानी माझ्यातला यादव सरसावला आणि मी ठरवलं चला आज आपण युगंधरबद्दल बोललंच पाहिजे. तर जराचा व्याधाचा बाण लागलेला आहे, द्वारकेचं वैभव संपलेलं आहे, यादव कुळाचा विनाश झालेला आहे आणि कदंब वृक्षाखाली बसलेला कृष्ण आपल्या संपूर्ण आयुष्याकडे मागे वळून पाहतो आहे. तो स्वतःला विचारतोय काय मिळवलं, काय गमावलं आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या युगाला आपण कोणती दिशा दिली. श्रोते हो, आज आपण भेटणार आहोत ते देवाला नव्हे तर युगाला आकार देणाऱ्या त्या माणसाला, शिवाजी सावंतांच्या युगंधरमधल्या कृष्णाला. आपण त्याच्याच शब्दात जाणून घेऊया त्याला काय वाटतंय. दिवस ग्रीष्माचे आहेत, या पर्णसंपन्न अश्वत्थाच्या पर्णांची निरामय स्वरसुंदर सळसळ अरण्यभर पसरलेली आहे. मला ती स्पष्ट ऐकूही येते आहे. या वृक्षाच्या बुंध्याशी सावलीत मी माझं मस्तक विसावत ठेवलं आहे. माझं शतकोत्तर अचूकच सांगायचं तर 119 वर्षांचा उंच नीच निळसर सावळा देह आता इथं शांत शांत विसावला आहे. किती शब्द अब्द पाहिलं, अनुभवलं, घडवलं, परतवलं, रुजवलं माझ्या या नीलवर्णी देहानं. देहानं छे, त्यातील श्री म्हणून विश्वमान्य झालेल्या अमर तत्वानं, वासुदेव म्हणून सर्वस्वीकृत झालेल्या अजर तत्वानं. तर चला कृष्णाला नव्याने समजून घेण्याच्या या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. युगंधर समजून घ्यायचं असेल तर प्रथम त्याचे निर्माते समजून घ्यावे लागतील. 1940 साली कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे जन्मलेला एक मुलगा पुढे मराठी साहित्याचा इतिहास घडवेल याची कल्पना कदाचित त्यालाही नसावी. शिक्षक म्हणून कारकिर्द सुरू झाली पण मन रमलं ते इतिहासात, मानवी मनाच्या गुंतागुंतीत आणि महाभारतातल्या व्यक्तिमत्वात. मग त्यांनी ऐन वेशीतच लिहिली मृत्युंजय. आज शिवाजी सावंत यांचं नाव घेतलं की तीन प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात, कर्ण, संभाजी महाराज आणि कृष्ण. पहिल्या दृष्टिक्षेपात पाहिलं तर ही तिन्ही व्यक्तिमत्व अगदी वेगळी वेगळी वाटतात, पण सावंतांच्या लेखणीत त्यांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे कर्तव्य. मृत्युंजयमधला कर्ण अन्यायाशी झुंजतो, छावामधले संभाजी महाराज स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करतात आणि युगंधरमधला कृष्ण संपूर्ण युगाला दिशा देतो. मला नेहमी वाटतं मृत्युंजय आपल्याला संघर्ष शिकवते, छावा आपल्याला त्याग शिकवते आणि युगंधर आपल्याला नेतृत्व शिकवते. कर्ण परिस्थितीशी लढतो, संभाजी महाराज परिस्थितीचा स्वीकार करून तिचा सामना करतात, पण कृष्ण परिस्थितीच घडवतो. कर्ण आपल्याला विचारतो अन्याय झाला तरी मी उभा राहू शकतो का, संभाजी महाराज विचारतात, संपूर्ण जग विरोधात असलं तरी मी माझं कर्तव्य निभावू शकतो का? आणि कृष्ण विचारतो, परिस्थिती कितीही अवघड असली तरी तिला योग्य दिशा देऊ शकतो का? थोडक्यात सांगायचं तर कर्ण एक जिव्हारी लागलेली मनस्थिती आहे, संभाजी महाराज एक शरीर आहेत जे ह्या विलक्षण परिस्थितीत त्यांच्या आप्तेष्टांच्या अन्यायात किंवा त्यातल्या पॉलिटिक्समध्ये अडकलेले आहेत, आणि कृष्ण आहे जो ह्या सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणे बघतोय आणि त्याचा विचार करतोय आणि ते घडवतोय, पण घडवतानाच जे त्यातले सगळे जे कॅरेक्टर्स आहेत, जी प्यादी आहेत, त्यांना स्वतःचं एक अस्तित्व पण देतोय. आणि कदाचित म्हणूनच शिवाजी सावंतांची ही तीन शिखरं आजही मराठी वाचकांच्या मनात तितकीच जिवंत आहेत. तर युगंधराबद्दल बोलण्याआधी आपण ऐकूया हे एक सुंदर गाणं.

कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे हे अनेक पैलू समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच युगंधर. आता जाणून घेऊया शिवाजी सावंतांना ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली. तर जसं आपल्याला माहिती आहे, शिवाजी सावंतांनी पहिली मृत्युंजय जेव्हा लिहिली अतिशय यशस्वी झाली. मृत्युंजयनं जे अभूतपूर्व यश मिळवलं त्याच्यानंतर अनेक लेखक समाधानानं थांबले असते, पण शिवाजी सावंतांच्या मनात एक प्रश्न घर करून बसला होता. कृष्ण खरोखर कोण होता? देव, राजा, प्रेमी, तत्वज्ञ की राजकारण आणि समाजकारण आणि जीवनदर्शन याचा अद्वितीय संगम? या प्रश्नानं त्यांना जवळपास 30 वर्ष साथ दिली. मग त्यांनी वाचलं महाभारत, भागवत, हरिवंश, अनेक पुराणं, अनेक संदर्भ ग्रंथ. असं असामान्य संशोधन करून त्यांनी कृष्णाचा शोध घेतला. विशेष म्हणजे त्यांनी कृष्णाला चमत्कार करणारी देवता म्हणून नव्हे तर जबाबदाऱ्या पेलणारा, निर्णय घेणारा, समाजाला दिशा देणारा आणि प्रसंगी कठोर भूमिका घेणारा मानव म्हणून पाहिलं. आजच्या भाषेत सांगायचं तर कृष्ण केवळ राजा नव्हता, तो रणनीतीकार होता, राजकीय सल्लागार होता, संकट व्यवस्थापक होता आणि वेळ पडली तर मित्रांसाठी कायम उपलब्ध असणारी 24 आवर हेल्पलाईनसुद्धा होता. कोणी ट्रम्पला सांगू नका, नाही तर तो ह्याच्यावरती पण पेटंट घ्यायचा. कृष्णाचं हे मानवीकरण युगंधराची सर्वात मोठी ताकद ठरतं. आता बघूया युगंधरमध्ये दाखवलेला कृष्णाचा जीवनप्रवास. युगंधर ही केवळ श्रीकृष्णाची चरित्रकथा नाही आहे तर त्याच्या जन्मापासून ते देहत्यागापर्यंतच्या जीवनप्रवासाचा मानवी, राजकीय आणि तात्विक वेध घेणारी कादंबरी आहे. कादंबरीची सुरुवात प्रभास क्षेत्रातील एका अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंगाने होते. जरा व्याधाचा बाण लागल्यानंतर मृत्यूची चाहूल लागलेल्या कृष्णाच्या मनात संपूर्ण आयुष्याची चित्रफीत उलगडू लागते. याच स्मरण प्रवासातून कथा मागे जाते आणि वाचक कृष्णाच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेतो. कृष्णाचा जन्म मथुरेत कंसाच्या कैदेत होतो. कंसाच्या अत्याचारामुळे वासुदेव आणि देवकी यांना सतत भयाच्या छायेत जगावे लागते. नवजात कृष्णाला गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी सुरक्षित नेण्यात येते. गोकुळातील बालपणात तो गवळ्यांमध्ये वाढतो, त्याच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि आपल्या नेतृत्व गुणांची पहिली झलक दाखवतो. राधा, गोपी आणि वृंदावनातील लोकांशी त्याचे भावनिक बंध निर्माण होतात. या काळात त्याचे व्यक्तिमत्व लोकाभिमुख, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारे म्हणून घडताना दिसते. महाभारताचा महान नायक होण्याआधी कृष्ण लोकांच्या मनाचा राजा झाला होता. त्याच्या बासरीच्या स्वरांनी वृंदावन मंत्रमुग्ध होत असे. युगंधरातील हा कान्हा जितका लोभस तितकाच गूढ, त्या वृंदावनाची आठवण करून देणारं हे अजरामर गीत ऐकूया.

बासरीचे सूर मागे पडले आणि काळाने कृष्णाला एका नव्या जबाबदारीकडे नेलं. मथुरा, द्वारका, राजकारण, युद्ध आणि धर्मसंस्थापनेचा प्रवास आता सुरू होतो. आपल्यापैकी अनेकांना कृष्ण म्हणजे लोणी चोर, खटाळ बालक किंवा बासरीवाला कान्हा आठवतो. पण सावंतांचा कृष्ण इथं थांबत नाही. तो या मुलामध्ये पुढे संपूर्ण समाजाचा विचार करणारा नेता पाहतात. वय वाढत असताना कृष्णाला आपल्या जन्माचे उद्दिष्ट समजू लागले. तो बलरामासह मथुरेला जातो आणि कंसाचा अंत करून यादवांना अत्याचारातून मुक्त करतो. मग कंसवधानंतरही संकट संपत नाहीत. जरासंधासारख्या बलाढ्य शत्रूमुळे यादवांचं अस्तित्व धोक्यात येतं. त्यामुळे कृष्ण केवळ योद्ध्याची भूमिका न निभावता संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा विचार करतो आणि यादवांना घेऊन द्वारकेची स्थापना करतो. हा प्रसंग त्याच्या राजकीय दूरदृष्टीचे महत्वाचे उदाहरण ठरतो. द्वारकेत राजा, प्रशासक आणि नेता म्हणून कृष्णाची नवीन भूमिका सुरू होते. रुक्मिणीशी विवाह, विविध राज्यांशी संबंध, यादवांचे संघटन आणि स्थिर राजव्यवस्था उभारणे ह्या घटनांमधून तो कुशल शासक म्हणून समोर येतो. रुक्मिणीच्या कथनातून सार्वजनिक जीवनातील महान व्यक्तीमागील प्रेमळ पती आणि संवेदनशील मनुष्यही वाचकाला दिसतो. यानंतर कथा हळूहळू महाभारताच्या केंद्राकडे वळते. कृष्णाची पांडवांशी मैत्री दृढ होते. द्रौपदीचं स्वयंवर, इंद्रप्रस्थाची उभारणी, राजसूय यज्ञ, द्यूतसभा आणि पांडवांचा वनवास अशा घटनांमध्ये तो सतत मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतो. विशेषतः द्यूतसभेनंतर झालेल्या अन्यायामुळे धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष तीव्र होतो आणि भविष्यातील युद्धाची बीजं रोवली जातात. महाभारत म्हटलं की आपल्याला भीम, अर्जुन, कर्ण किंवा भीष्म आठवतात. पण सावंत एक वेगळा प्रश्न विचारतात. या सगळ्या घटनांच्या मागे विचार कोणाचा होता? आणि तिथे आपल्याला भेटतो कृष्ण. एक योद्धा म्हणून नाही, तर संपूर्ण कथानकाचा सूत्रधार म्हणून. महाभारत युद्धापूर्वी कृष्ण शांतीदूत म्हणून कौरवांकडे जातो. युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुर्योधनाचा हट्ट आणि सत्ता टिकवण्याची लालसा यामुळे प्रयत्न निष्फळ ठरतात. कुरुक्षेत्रावर अर्जुन जेव्हा आपल्या नातलगांविरुद्ध युद्ध करण्यास कचरतो तेव्हा कृष्ण त्याला कर्तव्य, कर्मयोग आणि धर्म यांचे तत्वज्ञान समजावून सांगतो. कादंबरीत हा प्रसंग कृष्णाच्या तत्वज्ञ आणि गुरु या रूपाचा शिखरबिंदू मानला जातो. युद्धादरम्यान कृष्ण स्वतः शस्त्र उचलत नाही, परंतु संपूर्ण युद्धाचा नैतिक आणि राजकीय रणनीतीमागील प्रमुख शक्ती म्हणून कार्य करतो. भीष्म, द्रोण, कर्ण आणि दुर्योधन यांच्या पराभवाशी संबंधित अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये त्याचं मार्गदर्शन असतं. युद्धाचा शेवट पांडवांच्या विजयाने होतो, परंतु कृष्णाला हा विजय आनंदापेक्षा दुःख अधिक देतो. कारण लाखो जीवांच्या बलिदानाची किंमत त्याला स्पष्टपणे जाणवत असते. आपण कृष्ण त्याच शब्दात जर म्हणायचं तर कृष्ण परत आलेला आहे आणि युद्ध संपलेलं आहे. इथे येऊन तो त्याच्या यादव सभेला संबोधित करतोय आणि तो म्हणतो, प्रिय बांधव हो, तुम्ही काय, मी काय, जीवनाचा एकाच अंगानं नेहमी विचार करतो, दुसऱ्या दिशेनं त्याचा विचार करण्याचा कधी यत्नच करत नाही. तुम्ही सर्वांनी असाही विचार करून बघावा, कुरुक्षेत्रावरचं भारतीय महायुद्ध झालंच नसतं तर आर्यावर्ताच्या ठिकठिकाणच्या गणराज्यांचं रूप कसं झालं असतं? युधिष्ठिराच्या द्यूतातून प्रेरणा घेऊन ठिकठिकाणचे नरेश काहीही पणाला लावून, अगदी जन्मदात्री मातोश्रीसुद्धा पणाला लावून द्यूत खेळले नसते का? हस्तिनापूरच्या कुरूंनी द्यूतगृहात केलेल्या द्रौपदीच्या विटंबनेतून प्रेरणा घेऊन देशोदेशीच्या राजनगरातील चौकाचौकात असह्य कुलस्त्रियांची रस्त्या रस्त्यावर होणारी विटंबना बघायची होती काय? मीच करता, मी म्हणेन तेच सत्य, असा अहमपणा निष्ठेनं जोपासणाऱ्या दुर्योधनापासून प्रेरणा घेऊन देशोदेशीचे नरेश वागले असते तर काय झालं असतं स्वरूप या आर्यावर्ताचं? दूरच्या गांधार देशाहून येऊन हस्तिनापुरात यथेच्छ राजकीय धुमाळकूळ घालणाऱ्या शकुनीपासून प्रेरणा घेऊन इथे कुठूनही आलेल्या कुटलांनी आपलं घर केलं असतं तर? बंधूंनो, मानवजात जशी कधी कधी मानवतेच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोचते, तशी ती कधी कधी अमानुषतेच्या परमनीच रसातळालाही जाते. रात्री मागून दिवस असतो, तसाच या दोन्हींचा संधिप्रकाशही असतो. अखंड गर्जत्या या पश्चिम सागराला चरमसीमेची भरती असते, तशी मागे हटण्याच्या चरमसीमेची ओहोटीही असते. दोन्ही वेळांना किनाऱ्याच्या वाळूत मुरणाऱ्या पाण्यासाठी सागराला हळूहळू चालता येत नाही.
तर युद्धानंतरची वर्ष कादंबरीतील अत्यंत चिंतनशील भाग आहेत. धर्माची स्थापना झाली असली तरी मानवी स्वभावातील दोष कायम राहतात. यादव कुळातही अहंकार, मतभेद आणि नैतिक अधपतन वाढू लागते. कृष्णाला स्वतःच्या समाजाच्या विनाशाची चाहूल लागते, परंतु नियतीचा हा प्रवाह पूर्णपणे थांबवणं त्यालाही शक्य नसतं. अखेरीस यादव कुळाचा विनाश होतो, द्वारकेचे वैभव संपते आणि कृष्णाच्या जीवनातील सर्वात एकाकी काळ सुरू होतो. प्रभास क्षेत्रात जरा व्याधाचा बाण लागल्यानंतर तो आपल्या आयुष्याचा आढावा घेतो. त्याला वैयक्तिक यश, सत्ता किंवा कीर्तीपेक्षा धर्मासाठी केलेले संघर्ष अधिक महत्वाचे वाटतात. देहत्यागाच्या क्षणी वाचकांसमोर देव नव्हे तर आपल्या युगाला दिशा देणारा, त्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणारा एक मानव उभा राहतो. योगंधरमधली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जसं मृत्युंजयमध्ये शिवाजी सावंतांनी केलं, तसंच युगंधरमध्ये पण त्यांनी नॅरेटर्स वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या नॅरेटर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी ही कथा मांडलेली आहे. कृष्णाच्या जीवनातील वेगवेगळे प्रवास त्यांनी वेगवेगळ्या नॅरेटर्सच्या पर्स्पेक्टिव्हनी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कृष्णाचं जे वर्णन आहे ते एक प्रथम पुरुषी वर्णन फक्त मथुरा आणि द्वारकेच्या कालखंडातच राहतं. तिथून पुढे गेल्यानंतर मात्र कृष्ण स्थिरावतो आणि तो मौन धारण करतो आणि इथून पुढची कथा आपल्याला कळते ती अनेक निवेदकांच्याकडून. तेवढे निवेदक, तेवढा नजरा, तेवढे कृष्ण आपल्याला दिसतात. रुक्मिणीच्या डोळ्यातून तो प्रेमळ सहचर बनतो. राधेच्या स्मरणात तो विरहाचे संगीत बनतो. बलरामाला तो घरातील हुशार धाकटा भाऊ वाटतो. अर्जुनाला जीवनमार्ग दाखवणारा मित्र आणि गुरु दिसतो. द्रौपदीला तो संकटात धावून येणारा विश्वासाचा आधार वाटतो. उद्धवाला त्याच्या विचारांची खोली दिसते. सात्यकीला रणनीतीकार दिसतो. तर दारुकाला कीर्ती असूनही साधेपणा न सोडणारा माणूस दिसतो. तर यापैकी एक माझं सगळ्यात आवडतं वर्णन जे आहे ते आहे अर्जुनाच्या पर्स्पेक्टिव्हमधून. त्यात म्हटलेलं आहे, माझ्या मनात उलटसुलट विचारांचे असंख्य शंख घुमू लागले. पांढऱ्या शुभ्र दाढीधारी वृद्ध पितामहांना बघताना मी पुनश्च शहारलो. ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो त्या पितामहांवर बाण फेकायचे. ज्यांना वंदन करून आलो त्यांना वधायचं. ज्या आचार्य द्रोण कृपांनी शिष्य म्हणून माझ्यावर अपार प्रेम केलं त्यांना जीवे मारायचं. कशासाठी? एका यक्किश्चित राज्यप्राप्तीसाठी. त्यापेक्षा संजयांनी सांगितलेल्या निरोपाप्रमाणे भिक्षा मागून उदरनिर्वाह केलेला काय वाईट? गुरुहत्या, ज्येष्ठ पितृहत्या, राज्य हस्तिनापूरचं, इंद्रप्रस्थाचं, भिक्षा तीर्थातीर्थावर मागितलेली. राज्य की भिक्षा, युद्ध की शांतता. लाखोंचे बळी घेणाऱ्या युद्धापेक्षा लाखोंना शुभेच्छा देणारा वनवास बरा नाही का? आणि ह्यानंतर जे घडतं ते गीता. आता इथे गीता कशी सांगितलेली आहे या माझ्या उत्तरावर त्यानं मला दिलेला हितोपदेश जगातल्या कुठल्याही नरानं सदैव स्मरणात ठेवावा असाच आहे. तो उपदेश त्यानं मला घटकानं घटका केला काय, समरांगणावर ते शक्य तरी होतं काय, यावर अशा अनेक प्रश्नांचं स्पष्ट उत्तर आहे नाही, मुळीच नाही. तो माझ्याशी अगदी मोजकंच बोलला, पण जीवनातलं सार सर्वस्व ज्यात सामावलेलं आहे असंच बोलला. तेवढंच मी सांगतो आहे, माझी किंवा त्याची ही जीवनगाथा अनेकांनी आपणाला हवी तशी अंगडी टोपडी चढवून तिखट मीठ लावून वर्षानुवर्ष सांगितली, तशीच या हितोपदेशालाही मनमुक्त अंगडी टोपडी चढली आहेत. ती विचारात न घेता सार विचारात घेणं हेच मी मोलाचं मानत आलो आहे. आपण मजेशीरपणे म्हणू शकतो, एकाच कृष्णाचे इतके रिव्ह्यू कदाचित गुगल रीड्सवर सुद्धा नाहीत मिळणार. पण या प्रत्येक दृष्टिकोनामुळे कृष्णाचं व्यक्तिमत्व अधिकाधिक विशाल होत जातं. श्रोते हो, तुमच्या दृष्टीने कृष्ण कोण आहे? राधेला दिसलेला प्रियकर, अर्जुनाला दिसलेला गुरु, द्रौपदीला दिसलेला सखा की उद्धवाला दिसलेला तत्वज्ञ? कदाचित या सगळ्यांची उत्तरं बरोबर असतील आणि म्हणूनच कृष्ण इतका मोठा वाटतो. ऐकूया पुढचं गाणं.

0: माझ्या मते या कादंबरीतलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गोकुळ सोडण्यापूर्वीचं आयुष्य हे कृष्णाने स्वतः वर्णन केलेलं आहे. तर मथुरा आणि द्वारकेच्या कालखंडातील त्याचे आयुष्य त्याच्या जवळची व्यक्ती म्हणजे रुक्मिणी, दारू, द्रौपदी इत्यादींच्या नजरेतून मांडले गेले आहे. गोकुळ सोडल्यानंतर कृष्णाचे आत्मवृत्त संपते आणि इतरांच्या नजरेतून त्याचे दर्शन घडते. हा बदल त्याच्या जीवनातील निरागस्तेकडून एका कर्तव्यदक्ष मुत्सद्दी राजाकडे झालेला प्रवास दर्शवतो. कृष्णाच्या व्यक्तिमत्वातील आणि भवतालातील बदल, गोकुळ आणि वृंदावनाचा काळ, मथुरा आणि द्वारकेचा काळ हे वेगवेगळ्या निवेदकांच्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग आणि रिलेटेबल होऊन जातं. स्वतः कृष्ण सांगतो आपली सुखदुःख, विचार आणि भावना तो थेट शेअर करतो लोक वाचकांच्याशी. पण इतर पात्र मात्र कृष्ण बाहेरून कसा दिसतो, कसा वागतो याचं तटस्थ वर्णन करतात. कृष्णाच्या भावना याच्यामध्ये निरागस आनंद, प्रेम, जिव्हाळा, निसर्ग, गोपी, राधेशी असलेलं त्याचं नातं हे ह्याच्यात त्याचं मन कसं रमतं ते दाखवतात. पण पुढच्या भागात मात्र त्याचा प्रचंड एकाकीपणा आणि अथांग कर्तव्य भावना दिसते. प्रजेच्या रक्षणासाठी तो स्वतःच्या सुखाचा त्याग करतो. ह्याचं मुख्य प्रतीक असतं बासरी आणि ह्या कादंबरीमध्ये दाखवलेलं आहे की जेव्हा कृष्ण गोकुळ सोडतो तेव्हा तो त्याची बासरी राधिकेला देतो आणि तिला म्हणतो आता या गोकुळाची तू राणी आहेस आणि जिथे कुठे अथांग प्रेम त्याग असेल तिथे राधा असेल. हे त्याच्या कलात्मक, हळव्या, निगर्वी आणि मुक्त मनाचं प्रतीक आहे. तसंच त्याचं सुदर्शन चक्र आणि रथ हे त्याची राजकीय शिस्त, लष्करी डावपेच आणि कठोर धर्माचे प्रतीक दाखवतात. जसं निसर्गरम्य आणि खूप झाडांनी झाडांचं वर्णन म्हणा, ते गायींची खिल्लारं, आजूबाजूच्या लोकांचं वर्णन हे कृष्णाकडून येतं, तसं त्याच्या पुढे गेल्यानंतर अथांग समुद्र, दगडी किल्ले, राजसभा, तटबंदी युक्त नगररचना हे इतरांच्या दृष्टिकोनातून दिसतं. जेव्हा कृष्णाचा आवाज आहे तो आतला आवाज आहे आणि बाकीच्या जे निवेदकांच्याकडून येतो ते निरीक्षण येतं. सुरुवातीला गोकुळात असताना कृष्णाची भाषा अत्यंत काव्यात्मक आणि थेट मनाला भेटणारी आहे. तो कालियामर्दन किंवा गोवर्धन पूजेसारख्या प्रसंगाकडे चमत्कार म्हणून पाहत नाही, तर प्रजेच्या भल्यासाठी केलेले ते पर्यावरणीय आणि सामाजिक प्रयत्न होते असे सांगतो. परंतु कंसाचा वध करून जेव्हा तो मथुरेत येतो आणि पुढे द्वारका बसवतो तेव्हा त्याचा स्वतःचा आवाज मुक्क होतो. शिवाजी सावंतांनी हा बदल जाणीवपूर्वक केला आहे. मोठ्या राजकारणात आणि राष्ट्र उभारणीत पडल्यानंतर नेत्याचं अंतर्मन जगासाठी बंद होतं. तो फक्त एक व्यक्ती उरत नाही तर एक संस्था बनतो. त्यामुळेच द्वारकेतील त्याचा संघर्ष आपल्याला त्याच्या डोळ्यातून नाही तर त्याच्या जवळून अनुभवणाऱ्या रुक्मिणी आणि रथाचे सारथ्य करणाऱ्या दारुकाच्या नजरेतून समजून घ्यावा लागतो. ह्यातला भावनांमधला बदल बघितला तर अथांग प्रेम विरुद्ध धर्माचे एकाकीपण मथुरेसाठी गोकुळ सोडताना कृष्णाच्या भावविश्वात एक फार मोठा भूकंप होतो. गोकुळात असताना त्याच्या भावनांमध्ये एक सहजता असते. यशोदा नंदाचे वात्सल्य आणि राधेचे निस्सीम प्रेम यात तो सुखी असतो. पण गोकुळ सोडताना तो आपली बासरी कायमची मागे सोडून देतो. हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा भावनिक त्याग आहे. बासरी सोडणं म्हणजे स्वतःमधील हळवेपणा, वैयक्तिक इच्छा आणि वैयक्तिक प्रेम बाजूला सारून कर्तव्याचे चक्र हाती घेणं होवे. मथुरा आणि द्वारकेच्या काळात त्याच्या वाट्याला एक उदासवाणे एकाकीपण येते. 8 राण्या आणि अपाट सैन्य असूनही कृष्ण मनातून प्रचंड एकटा असतो. जेव्हा जरासंधाच्या भीतीनी प्रजेचा जीव वाचवण्यासाठी तो रणभूमी सोडून पळतो आणि जग त्याला रणछोड म्हणून हिणवते तेव्हाचा त्याचा मानसिक क्लेश दारुकाने टिपला आहे. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून प्रजेच्या हितासाठी अपमान गिळणारा हा कृष्ण कमालीचा स्थितप्रज्ञ आणि विश्वस्त विरक्त वाटतो. जर यातलं स्थलवर्णन बघायला गेलं तर निसर्गाची कूस विरुद्ध समुद्राची अथांग बघता शिवाजी सावंतांनी या दोन्ही कालखंडातील भौगोलिक आणि पर्यावरणीय वर्णनातून हुबेहूब मांडली आहे. गोकुळ आणि वृंदावनाचे वर्णन मातीचा सुगंध, यमुनेचा खळखळणारा प्रवाह, गायींच्या गळ्यातली घंटांचे नाद आणि कदंबाची सावली अशा जिवंत नैसर्गिक घटकांनी नटलेलं आहे. हे वातावरण कृष्णाच्या मनातील सुलभता आणि प्रेम दर्शवतं. तर मथुरा आणि द्वारकेचं वर्णन मात्र तटबंदी, दगडी भिंती, राजकीय गणितांनी वेढलेलं आहे. मथुरा ही कंसाच्या अत्याचाराने काळवणलेली आणि बंदिस्त वाटते. पुढे जेव्हा कृष्ण स्वतःसाठी नाही तर यादवांसाठी समुद्राच्या कुशीत द्वारकेची निर्मिती करतो तेव्हा तिचं वर्णन एका अभेद्य, आधुनिक आणि नियोजित महानगरासारखं केलं आहे. द्वारकेभोवती उभा असलेला अथांग, अस्वस्थ आणि गर्जणारा समुद्र हा कृष्णाच्या पुढील आयुष्यासारखा भासतो, जो बाहेरून संत दिसला तरी आतून प्रचंड उलपालथींनी भरलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर शिवाजी सावंतांनी युगंधरमध्ये गोकुळातला कृष्ण मनाचा कोवळेपणा आणि द्वारकेतला कृष्ण कर्तव्याचा पोलादी बाणा या फरकाने दाखवलेला आहे. हा प्रवास एका सामान्य गवळ्याच्या पोराचा युगपुरुष होण्याचा प्रवास आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला युगंधरमधला सगळ्यात कोणतं वर्णन जास्त आवडतं? मी ह्या कादंबरीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया जेव्हा शोधल्या तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप जास्त प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्रत्येक वाचक युगंधरातनं काहीतरी वेगळं घेऊन बाहेर पडतो. काहींना त्यातलं तत्वज्ञान भावतं, काहींना नेतृत्वाचे धडे, तर काहींना कृष्णाचा मानवी पैलू. अनेक वाचकांच्या मते सर्वात हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे कादंबरीची सुरुवात. कदंब वृक्षाखाली मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेला कृष्ण जरा व्याधाचा बाण लागल्यानंतर संपूर्ण आयुष्याकडे मागे वळून पाहतो. देवापेक्षा एक थकलेला, अनुभवी आणि चिंतनशील मनुष्य इथं दिसतो. गोकुळातला कृष्णाचा भागही वाचकांना विशेष आवडतो. इथं चमत्कारापेक्षा लोकांना मिसळणारा, गवळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि बालपणीच नेतृत्वाची चिन्ह दाखवणारा कृष्ण दिसतो. राधेचा निरोप हा कादंबरीतील सर्वात भावस्पर्शी विभागांपैकी एक मानला जातो आणि हा भाग मलाही खूप आवडला. इथे असं वर्णन केलं आहे की कृष्ण सगळ्यांचा निरोप घेतोय आणि सगळ्यांचा निरोप घेताना त्याला तिथे रायणाच्या मागे उभी राहिलेली राधा दिसते, जी खूप रडत असते आणि इथे तिला बघून कृष्ण एकदम शांत तिच्यासमोर उभा राहतो. काहीही बोलत नाही, तो तिला निघतो म्हणत नाही, तो तिला काही धडे देत नाही, तो फक्त तिला त्याची बासरी देतो आणि निघून जातो. तर इथे आपल्याला तो टीनेजर आणि त्याच्यापासून पुढे बनणारा जो युगपुरुष आहे त्यातला प्रवास जाणवतो. रुक्मिणीच्या कथनातून नुसता आपल्याला कृष्णच नाही भेटत तर त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक भेटतात. रुक्मिणी स्वतःबरोबर कृष्णांच्या सगळ्या राण्यांचं पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं निवरण आपल्याला दाखवते. ती दाखवते की त्या सगळ्या कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या आणि त्यांच्याबरोबरचं कृष्णाचं नातं किती वेगळं वेगळं होतं. सुदाम्याची भेट हा सुद्धा अनेकांना आवडलेला प्रसंग आहे. सत्ता, संपत्ती आणि कीर्ती यामुळे तो बदलला नाही, जुन्या मित्रासाठी त्याचं प्रेम आणि जिव्हाळा तसाच राहिला. द्रौपदी आणि कृष्णाचं नातंही वाचकांच्या मनात घर करतं. इथं कृष्ण केवळ रक्षक नाही, तो तिचा सखा आहे. अर्जुनाशी संवाद हा कादंबरीचा बौद्धिक शिखरबिंदू वाटतो. युद्धातील नैतिक कोंडी, कर्तव्याची जाणीव आणि जीवनदर्शन याचा विलक्षण संगम इथं दिसतो. युद्धानंतरचा कृष्ण हा अनेकदा दुर्लक्षित राहणारा पण अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विजय असूनही त्याच्या मनात आनंदापेक्षा हानीचं दुःख अधिक आहे. आणि शेवटी येतो द्वारकेचा अंत, कृष्णाच्या आयुष्याच्या कदाचित सर्वात करुण आणि तात्विक भाग. स्वतः निर्माण केलेल्या वैभवशाली जगाचे विघटन पाहणारा कृष्ण इथं लोकांना दिसतो. सत्ता, यश आणि कीर्ती याची क्षणभंगुरता हा विभाग आपल्याला खोलवर दाखवून देतो. मराठी वाचकांमध्ये एक वाक्य वारंवार ऐकू येतं, मृत्युंजय वाचल्यानंतर कर्ण आवडू लागतो आणि युगंधर वाचल्यानंतर कृष्ण समजू लागतो. कदाचित याच एका वाक्यात कादंबरीचं सार दडलंय. कारण सावंतांचा कृष्ण चमत्कार करणारा देव नाही, तो प्रश्न विचारायला शिकवतो, तो निर्णय घ्यायला शिकवतो, तो संकटापासून पळायला शिकवत नाही तर त्यांना दिशा द्यायला शिकवतो. त्याचं जीवन आपल्याला सांगतं की परिस्थिती आपल्या हातात नसू शकते, पण त्या परिस्थितीला आपण कोणता अर्थ देतो, कोणती दिशा देतो, हे मात्र आपल्या हातात असतं. आणि म्हणूनच हजारो वर्षानंतरही कृष्ण संपत नाही, तो नव्याने भेटतो. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर मी विष्णूचा अंश आहे हे एका पायावर मान्य करायला तुम्ही आनंदानं लगेच तयार होता. आजही आहात, उद्याही असाल, शेकडो वर्ष मी आवर्जून सांगत आलो मी अंशरूपानं तुम्हा प्रत्येकात नांदतो आहे, हे मात्र अकलून घ्यायला तुमची मुळीच तयारी नाही. काय करून ठेवलं आहे गेल्या हजारो वर्षात माझ्या जीवनचरित्राचं सर्वांनी, माझ्या निस्सीम भक्तांनी, तसंच कडव्या विरोधकांनीही कुठून कुठवर आणून ठेवलं आहे मला. भाबड्या भक्तांनी त्यांच्या सोयीनं माझा देव केला, तर विरोधकांनी कृष्ण कारस्थानी कपटी अशी निवडक उपाधी मला देऊन हात झटकले, मला कुटील कारस्थानी ठरवलं. यासाठीच माझ्या जीवनाच्या स्वच्छ नीलवर्णी सरोवरावर हजारो वर्ष दाटलेलं सर्व शेवाळ आज माझं मलाच निर्धारानं दूर करायचं आहे, केवळ माझ्याच आंतरिक समाधानासाठी. म्हणूनच तुम्ही पिढ्यानं पिढ्या वाचलेलं, तोंडपाठ केलेलं पारंपरिक पोथीनिष्ठ श्रीकृष्ण चरित्र मी मुळीच सांगणार नाही. आज या क्षणी मी जसं घडलं तसं चरित्र सांगितल्याविना मूक राहणंही माझ्या हातात नाही. तर श्रोते हो, युगंधरामध्ये आपल्याला कृष्ण भेटतो, नव्याने भेटतो, देव म्हणून नाही तर एक विलक्षण जटिल प्रेमळ दूरदर्शी व्यक्तीच्या स्वरूपात. मी आशा करते तुमच्यातल्या जिज्ञासूला युगंधर किंवा तुमचं आवडतं कोणतंही साहित्य उघडायची आज तलब झाली असेल. जर तुम्हाला युगंधर वाचायची इच्छा झाली असेल तर लक्षात ठेवा, कृष्ण आजोबा त्यांची गोष्ट घेऊन बसलेत तुम्हाला सांगायला. आणि ह्याबरोबर एक अजून गोष्ट सांगेन, वाचनव्रती, सगळ्या वाचनव्रतींनी आपलं वाचनाचं व्रत नक्की चालू ठेवा. आजचा कार्यक्रम आणि युगंधर तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया वाचनव्रतीच्या नव्या सदरात नव्या पुस्तकासह. तोपर्यंत व्रत सुरू राहू द्या, प्रत्येकाला तुमच्यातला कृष्ण सापडू द्यात. धन्यवाद.
1: धन्यवाद ज्योती. श्रीकृष्णाच्या मानवी स्वरूपाला इतक्या सुंदरपणे उलगडून दाखवणाऱ्या श्री शिवाजी सावंत यांच्या युगंधर यामध्ये श्रीकृष्णाच्या अंतरंगाला तुम्ही ज्या संवेदनशीलतेने व हृदयस्पर्शीपणे मांडले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ठीक 11 वाजता. जात जात ऐकूयात आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक यांचे संदेश.

0: वर्षभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेव. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
3: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
2: पण कसं?
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

cosa aspetti che ti dica? Se la colpa non è mia.